ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आहोव ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी.
1: सुनो सुनो, अरे सुनो सुनो, ए भाई और बहनो, अरे मक्कन भाई सक्कन भाई, सांभलो रे सांभलो, ओ राघोबा ओ दोंडीबा, आईका ओ आईका, ओ चरणसिंगा ओ चरणसिंगा, अरे तुझी भी सुनो पापे.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.
4: ख्वाबों का सफर आरजे सनी के साथ.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या

0: जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत. तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा. नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. धन्यवाद.
1: नमस्कार. आपण मागच्या भागात थांबलो होतो की तुला तुझी शंका जी आहे ती दक्षिणेश्वरी कालीमातेच्या मंदिरातला पुजारीच तुझी शंका निरसन करेल. पण त्याआधी मला अजून त्यांच्या शालेय जीवनातले आणि कलकत्ता सोडून रायपूरला ते गेले त्याबद्दलचं थोडं सांगायचं आहे. आता नरेन काही लहान राहिला नव्हता, छोटासा बिले राहिला नव्हता, वयाची 8 वर्ष उलटली होती. बालपणीचा दांडगा, हट्टी, खोडकर, संतापाने बेभान होणारा, मग आई त्याच्या मस्तकावर तांब्यातलं पाणी ओतून त्याला शांत करणार, ओम नम शिवायचा जप करीत, हे सगळं आता मागे पडलेलं होतं. त्याच्याऐवजी आता तो एक उत्तम, हुशार, चुणचुणीत, चाणाक्ष असा विद्यार्थी म्हणून ओळखला जाऊ लागला. शाळेतले पुस्तकं, त्यांचे सवंगडी खेळणीच झाले होते. गणिताशी मात्र जमत नव्हतं त्याचं फारसं, पण तितकं त्याच्याशी वैरही नव्हतं त्याचं. शाळेबाहेर पटांगणावर म्हणजे खेळाच्या मैदानावर खेळगड्यांमध्ये तो खेळण्यात इतका रमून जाई आणि त्याला त्याच्यामुळे व्यायामही होत असे आणि व्यायामाचा पहिल्यापासून नाद होता. त्यामुळे कुठल्याही खेळाला लागणारी चपळता, ताकद, धाडस हे त्याच्या स्वभावाचे विशेषच होऊन गेले होते. खेळगड्यांनाही तोटा नव्हता आणि अगदीच काही नसलं आता जवळजवळ हे खेळ नामशेष झालेले पाहावे लागतात कुठल्या तरी संस्कृतीच्या हॉटेलमध्ये. गोट्या खेळणं, आबाधवी खेळणं हे गल्लीतले खेळ मदतीला होतेच. बर कुठलाही खेळ असो, कबड्डी असो, खो खो असो, लंगडी असो, दोन पार्ट्या पाडल्या जायच्या, म्हणजे दोन संघ निवडले जायचे आणि दोन्ही संघाचे जे आता रमेश इकडे, सुरेश तिकडे, बिपिन इकडे, मोहन तिकडे, सुरेंद्र इकडे, महेंद्र तिकडे, पण प्रत्येकाला असंच वाटायचं की तो नरेंद्र आपल्याच याच्यात असावा. मग यावेळा नरेंद्रने एक युक्ती शोधून काढली, पहिला डाव जिंकला, दुसरा डाव जिंकला की ज्या हरणारा जो संघ आहे त्याच्यात तो सामील होऊन जायचा. म्हणजे प्रत्येकाला ही खात्री होती की ज्याच्या बरोबर नरेंद्र आहे तिथं विजय आहे आणि जो हरेल त्याच्या बाजूला जायचा, त्यांना परत उत्साह येईल. इथं मला 2 दिवसापूर्वीच बाळूमामाच चांग भलं ही सिरियलचा एक प्रसंग आठवला. त्याच्यामध्ये बाळूमामाच्या आशीर्वादाने, सूचनेने, निर्देशनाने त्या गंगप्पाला ती शेतात विहिरीला पाणी लागतं, त्याची परिस्थिती बदलते. पण त्याचा मुलगा मात्र अजिबात शेती करायची नसते, त्याला हवाय पहिलवानकी. म्हणून तो एका उस्तादाला घेऊन येतो, त्या मुलाचा मामा. त्याच्यावर 2 पहिलवान येतात याच्याशी डाव शिकवायला. हा 2-3-4 डाव सतत हरत राहतो आणि तो नाराज होतो. त्याला हा बाळूमामा त्याला हात देतो, उठ, घाबरतो काय. आणि बाळूमामाचा हात लागतात जसा लोखंडाला परिसराचा स्पर्श व्हावा, सोनं व्हावं, तसे प्रत्येक डाव तो पुढचं पहिलवान जिंकत जातो. हे एक तात्पुरतं उदाहरण दिलं मी काल पाहिलं म्हणून. म्हणजे एखाद्याची उपस्थिती, एखाद्याचा सहवासच माणसाला इतका प्रेरणादायी असतो की आपलं सगळं

दुःख बाजूला होऊन जातं, आपलं नैराश्य बाजूला होऊन जातं. फुटबॉल म्हटलं तर काहीसा विदेशी खेळ होता, पण फुटबॉलच्या पाठोपाठ मग त्याने व्हॉलीबॉल आला, क्रिकेटची हौस भागवली, दंड बैठका जोर हे तर स्पर्धा लागायची त्यांची. त्याचबरोबर आपण मागे पाहिलं चेतनवरची रपेट तर होतीच. व्यायाम शाळा खेळ याशिवाय बाग, बागेतले सगळे प्राणी पक्षी सगळे त्याचे सवंगडी झाले होते. आणि संगीत हा त्याचा जीव की प्राण होता. संगीतात एकदा तो कुठेही तालासुरावरचं संगीत ऐकलं की देवान विसरून तो तिथे एकरूप होऊन जाई. इतकं सारं व्यवस्थित असूनही एक गोष्ट फार विस्मयकारक होती, आश्चर्यकारक होती, ती म्हणजे ध्यानधारणा. तो डोळे मिटून बसला की वेळ किती गेला हे त्याला समजतही नसे. आणि यामुळे त्याच्या दैनंदिन जीवनातही त्याला त्या एका एकात्मतेची संयमाची नियमनाची मदत होत होती. पण साधनेची प्रेरणा आणि त्याचा चढता अभ्यास ही गोष्टच एक चमत्कार म्हणावा तशी घडत होती. झोपण्यासाठी डोळे मिटले की एक ज्योतीचा पुंजका त्याच्या डोळ्यासमोर नाचत राही. कधी कधी हा पुंजका इतका वाढे इतका मोठा होई की त्याला वाटायचं आपण त्याच्यात सामावून गेलेलो आहे. हे मी का सांगतोय तुम्हाला तर आपल्याला पुढे जाऊन पाहायचंय, देव आहे का, खरोखर देव आहे का, ही शंका आपल्याला पुढे निरसन करून घ्यायची आहे. त्याच्या वडिलांचा व्याप हळूहळू वाढत होता आणि रायपूरला त्यांची कामं फार निघत होती. आणि रायपूरच्या दिवाणांनी त्यांना सांगितलं, इथंच राहा तुम्ही, आता कलकत्त्याचं सगळं सोडून जायचं कसं. मग शेवटी हो ना करता आधी त्यांनी ही जबाबदारी आपल्या विश्वासू काकांवर सोपवली होती. तिथेच नोरेनला ठेवायचं होतं, पण नोरेन हटून बसला. आणि वडिलांना त्याने इतकं पद्धतशीर समजवलं की इथे आम्ही राहू, काकाजी सगळं पाहतील, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळी त्यांना मदत करेल. तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे मी हे घर चालवायला घराची जबाबदारी घ्यायला मदत करायला तयार आहे, पण तुम्हाला तिकडे एकटे राहणार, तुम्हाला आमची काळजी वाटणार, इकडे आम्हाला तुमची काळजी वाटणार, मला वाटणार कसं होणार, तुमचं खाण्याचे तुमचे खाण्याच्या अडचणी वाढणार, त्यापेक्षा मा आणि मी तुमच्या बरोबर येतो, बाकीचे इकडे सगळे पाहतील. बाबूजी निरुत्तर झाले. शेवटी ठरलं की नरेनला बरोबर घेऊन जायचं, पत्नीलाही घेऊन जायचं. अशा रीतीने हे सगळे निघाले कुठे, रायपूरच्या दिशेने. पण रायपूर हे काही आजच्या सारख्या सुपरफास्ट गाड्या नव्हत्या त्यावेळेला. रायपूरला जायचं म्हणजे जवळजवळ 15-20 दिवसाचा प्रवास होता. आधी कलकत्त्याहून नागपूरला जायचं, आधी कलकत्त्याहून नागपूरला जायचं, नागपूरहून परत मग कुठे पाण्यातून प्रवास आहे, कुठे मोटारीतून प्रवास आहे नागपूरच्या पुढे, आणि मग शेवटी कुठे बैलगाडी वेळ आली तर. पण ह्या सर्व प्रवासात नरेंद्रला एक फार जाणवलं, फार म्हणजे फार जाणवलं, की कलकत्त्याचं निसर्ग, कलकत्त्याचं वातावरण, रस्त्यामध्ये लागणारे वेगवेगळी गावं, वेगवेगळी जंगलं, वेगवेगळे प्रदेश, वेगवेगळे डोंगर, वेगवेगळे पर्वत. रायपूरच्या दिशेने निघताना एकदा तर एका डोंगरातनं जाण्याची वेळ आली. आणि एका डोंगराच्या ठिकाणी एक भाग असा होता, जे कोणी फ्लायओव्हर आपल्या हायवेने प्रवास करत असतील त्यांना दिसेल की दोन डोंगर असतात, मधून रस्ता जातो ज्याला खिंड म्हणतात, काहीच दिसत नसतं पुढचं. आणि त्या बैलगाडीवाल्याबरोबरच्या गप्पा हळूहळू निरीक्षणामध्ये नरेंद्रच्या भर पडत होती. आणि म्हणतात की प्रवास केल्याने जास्त बुद्धी वाढते. तुमचं पु ल देशपांडेंचे तर पुस्तक आहेत, प्रवास वर्णन आहे. मला सुद्धा पुण्यात येण्यापूर्वी अष्टविनायक दर्शन माझ्या मुलांनी घडवलं, त्यावेळेला मला एक सगळ्यात जाणवलं, पहिली गोष्ट निसर्गातला बदल. जळगावात आम्हाला कावळे दिसत नाही दृष्टीला, इथे कावळ्यांच्या प्रचंड फौजा, चिमण्यांच्या प्रचंड फौजा. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहिलं तर ढाबे संस्कृती, ठिकठिकाणी ढाबे, ठिकठिकाणी नर्सरीज, ठिकठिकाणी ते नारायणगावमधनं निघताना तर ठिकठिकाणी टमाट्याचे ते क्रेट. म्हणजे असा निसर्ग बदलत जातो.

नाही तर हिरवाई जवळजवळ दृष्टीस पडत नाही. आणि त्या निसर्गातनं हा शिकत गेला. मग रायपूरला आले. रायपूरला एकच गोष्ट होती की सगळं चांगलं होतं पण शाळा नव्हती. याला शिकवण्यासारखी शाळा नव्हती. आणि वडिलांना तर आपल्या मुलाला खूप हुशार बनवायचं होतं. मग करायचं काय? जुनी शाळा पाटी, जुनी दोस्त मंडळी काही दिवसासाठी का होईना पण लांब लांब राहिली होती. नरेनच्या शिक्षणाचं काय करावं असा प्रश्न बाबूजींना पडला. त्यांनी नरेनला जवळ बोलवलं आणि सांगितलं, नरेन बिले, आजपासून आपल्या दोघांचं गुरुकुल. मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य, चालेल ना तुला? आजपासून मी तुझाच अभ्यास घेणार. चालेल म्हणून काय विचारता? नरेंद्रला तर स्वर्ग दोन बोट राहिला की वडिलांच्या सहवासात आपल्याला शिकायला मिळणार. कारण त्याला लहानपणीच जाणवलं होतं, प्रत्येकालाच आपले वडील जवळचे वाटतात, पण आपले वडील अतिशय विद्वान आहेत. आवडेल ना नक्की? मला सर्व विषय शिकवता, अगदी गणित सुद्धा. अरे हो, गणित काय अवघड आहे? सुमार बुद्धीच्या वाणी उदामांची म्हणजे वाण्यांची आकड्याची करामत आहे. अर्थात मला गणिताविषयी काही खास प्रेम नाही, पण तेही करूया. आधी मला सांग, तुला कुठले विषय अधिक आवडतात? मला ना इंग्लिश अधिक आवडतं, त्यानंतर संस्कृत. ठीक आहे, शास्त्रपंडितांची भाषा आहे संस्कृत. काव्य आणि साहित्य या विषयात आपले बाबा किती पोहोचलेले आहेत याची नरेनला जाणीव होती. दिवसभरच्या कामानंतर कधी न कंटाळता न थकता विश्वनाथ बाबू नरेनला शिकवत होते. या ठिकाणी परत मला माझ्या वडिलांची आठवण येते. रोज 10 शब्द इंग्रजीचे पाठ झाल्याशिवाय प्यायला पाणी मिळायचं नाही. आणि बीजगणित त्यांचं अगदी पक्क होतं. 35 सालाचे ते मॅट्रिक होते. त्यांची स्टेशन डायरी पोलीस स्टेशन मधली ते सगळे इंग्लिशमधनं लिहित असत. तरखडकरांची 3 भाषांतरं घोटवून घेतली त्यांनी. आणि त्याचाच फायदा मला माझ्या शालेय जीवनात शिकवताना झाला. आणि मग रात्रीचा संध्याकाळचा अभ्यास वगैरे आटोपला की गुरु शिष्याची जोडी फिरायला बाहेर पडे. आणि फिरून कुठे फिरायला जायचं काय? त्यावेळेला एवढे काही सिमेंट काँक्रीटची जंगलं नव्हती. अहो, माड्याच नव्हत्या जास्त, बैठी घरं असायची. हिरवं कच्चं रान, हिरवागार डोंगर. एखाद्या डोंगराच्या टोकावर जाऊन बसत आणि तिथे गुरु शिष्याचा संवाद सुरू होईल. तिथेही ते बाबूजी त्याला काही ना काही शिकवत असत. एक दिवस बाबूजी म्हणाले, आता तुझं शिक्षण झालं पाहिजे, हा काही शाळेचा विषय थोडाच आहे. तुम्ही आरोग्यासाठी कसं वागावं, काय खावं, व्यायाम किती, कसा करावा हे थोडंच सांगितलंय. खरं शिक्षण हे अनुभवात येतं. त्यांना हे सुचवायचं होतं की तुला संगीताची आवड आहे ना, तर मी तुला तंबोरा शिकवतो. त्यांनी स्वतः तंबोरा काढला, तंबोऱ्यावर सुरावट सुरू केली, एक पद म्हणायला सुरुवात केलं. म्हणजे हळूहळू बाल नरेंद्रला जी मुळापासून संगीताची आवड होती, पित्याच्या साक्षीने त्याचा श्री गणेश सुरू झाला. विश्वनाथ बाबूंना तर एवढी घाई झाली होती की आपल्याजवळ काय काय आहे ते सगळं याला केव्हा देऊन केव्हा नाही. आणि वेगवेगळे आता त्यांनी काय घेतलं हाताशी मिशन, की नरेंद्रला वेगवेगळे खाद्यपदार्थाची माहिती सांगायची. खाद्यपदार्थ कसे बनवायचे, काय बनवायचे, याच्यातही त्यांनी त्याला हळूहळू पाकशास्त्राची धडे गिरवायला सुरुवात केली. कधी कधी त्यांच्याकडे मैफिलीसाठी विविध प्रकारचे गवई येत. कोणी शास्त्रोक्त गाणारे होते, कोणी सुगम संगीत गाणारे होते, कोणी भावगीत गाणारे होते. म्हणजे हळूहळू नरेंद्रचा कान तयार होत होता. अशा रीतीने 3 वर्ष रायपूरची कुठे गेली हे कळलंही नाही. आणि रायपूरहून परत कलकत्त्याला पुनश्च आगमन. आता नरेंद्र कलकत्त्याहून रायपूरला गेलेला नरेंद्र आणि रायपूरहून कलकत्त्या आलेला नरेंद्र याच्यात भरपूर बदल झालेला होता. शाळा आला, जुने मित्र मिळाले, जुने सहकारी मिळाले, सवंगडी मिळाले, आणि गप्पांना, खेळांना

व्यासांना विविध खोड्यांना परत एक प्रकारे ऊत आला. त्यातच एकदा एक असं झालं की बा एक शिक्षक रिटायर्ड होणार होते, सेवानिवृत्त होणार होते, संन्यास. आणि संयोजक जे विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमच्यातनं एखादा विद्यार्थी बोलला पाहिजे, यांनी काय केलं मित्रांनी, ते संयोजक सर येत आहेत प्रिन्सिपल, आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडनं नोरेन बोलणार आहे. नोरेनला आश्चर्यच वाटलं, कारण मध्ये चार वर्ष तो नव्हता, त्या शिक्षकाबद्दल त्याला काही माहिती नव्हती. तो म्हणे अरे तुम्ही काहीतरी विचार करायचा ना थोडा, मलाच कस काय एकदम लागली तुम्ही पुढे करून दिलं. नाही म्हणे तू बोलशील. झालं. आणि त्या समारंभाचं काय होतं, अध्यक्षपदी सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक, आयसीएस अधिकारी म्हणजे कलेक्टर सेवानिवृत्त असा त्यांचा दबदबा. आणि त्यांच्या उपस्थितीत बोलायचं तर शिक्षकांनी धसका घेतला होता. नरेंद्र पहिल्यांदाच बोलणार होता. सर्वांनी उभं राहून त्यांचं स्वागत केलं. संन्यास सरांना घेऊन ज्येष्ठ शिक्षक प्रिन्सिप प्राचार्य सभेला आले. सर्वजण उठले, टाळ्या वाजून सर्वांनी त्यांचं स्वागत केलं. टाळ्या शांतता प्रस्थापित झाली. प्रिन्सिपॉल साहेब बोलू लागले. त्यांनी सभेचं प्रयोजन कारण याबद्दल थोडी माहिती दिली. आणि या सभेचं अध्यक्षस्थान सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती केली. सभेचं काम रितसर सुरू झालं. दोन तीन जणांची भाषणं झाली. मनात नरेंद्रने सगळीकडून नजर फिरवली आणि तो व्यासपीठावर चढला. कुठलीही तयारी नाही, व्यासपीठावर चढला. आता पुढे काय घडलं, कारण नरेंद्र पहिल्यांदाच बोलणार, त्याला त्या सरांबद्दल जास्त माहिती नाही. सगळी धाकधूक आणि सभा मंचावर व्यासपीठावर मान्यवर मंडळी बसलेली. आता पुढे काय होणार हे आपण पुढच्या भागात पाहू.

0: विनम्र बोला, साहसी बना, शक्तिशाली बना। सर्वात मोठा धर्म आहे आपण खऱ्या स्वभावाचे बना, स्वतःवर विश्वास ठेवा। उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका।
1: नमस्कार मित्रांनो, नक्कीच तुम्हाला प्रकाश वसंत फासे सरांचे संभाषण, स्वामी विवेकानंद यांच्या बालपणाचे जे प्रसंग त्यांनी सांगितलं आवडला असेल, आणि तुम्हाला जे प्रसंग आवडला असेल त्या प्रसंगासाठी तुम्ही नक्कीच SMS करा तुमच्या नावासकट। पुढच्या भागात तुमचे SMS ही नाव सोबत रेडिओवर अनाऊन्स केला जाईल, आणि आम्हालाही आनंद वाटेल की तुम्ही हा प्रोग्राम खूप आनंदाने ऐकत असेल। आपण ऐकत आहेत रेडिओ पुणे आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा।

नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत. खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची. अलक प्रेमी रसिक श्रोते हो 26 एप्रिल 2026 प्रयोग क्रमांक 200 सादर झाला आणि प्रयोग क्रमांक 200 बद्दल तुम्ही भरभरून अभिप्राय दिलात, प्रतिक्रिया दिल्यात. द्विशतकी महोत्सवाबद्दल मला जितका आनंद झाला कदाचित त्यापेक्षा 10 पटीने जास्त आनंद माझ्या अलककार मित्रांना झाला, अलककार रसिक श्रोत्यांना झाला. मला वाटतं अलकचं कौतुक अलकचं महत्व या तुमच्या कार्यक्रम चांगला वाटण्याबद्दल अभिप्राय देण्यामध्ये आहे असं मला आवर्जून नमूद करावं वाटतं. यावेळेला म्हणजे प्रयोग क्रमांक 201 3 मे 2026 कार्यक्रमात आपण काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेऊ आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करू. अलक गुरु अलक महागुरु अलककार मनादे अर्थात होरा पंडित मयूर देशपांडे ज्यांचा ऑडिओ अलकच्या कार्यक्रमा इतकाच काकणभर सरस महत्वाचा होता असं म्हणायला हवं. अलककार मयुरेश लिहितात यावेळी मुद्दामच उशिरा अभिप्राय देत आहे, मला आपल्या सर्वांचे अभिप्राय वाचायचे होते. सर्वांनी कार्यक्रमाविषयी अलग साहित्याविषयी केलेल्या भावना वाचून खूप आनंद झाला. मी मांडलेले मुद्दे आपल्याला आवडले, मान्य झाले व ते प्रत्यक्ष उतरवण्याचे आश्वासन आपण सर्वांनी दिले याचे समाधान वाटले. आरजे जगदीश व रेडिओ पुणे आवाज यांनी 200 व्या भागाचे खूप छान नियोजन केले, ते प्रत्यक्षात आणले याबाबत त्यांचे व सहकार्यांचे कौतुक स्नेह आहेच. पुढील प्रत्येक भागावर वृद्धिंगत व्हावा होत राहावा हीच प्रार्थना. अलक गुरु मनादे तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आणि अलकच्या पाठी आणि आरजे जगदीशच्या पाठी सतत तुम्ही अगदी खूप महत्वाचं कार्य करत आहात, खूप पाठिंबा देतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. वळूया प्रयोग क्रमांक 201 भागातील पहिल्या अलककडे. दिग्रस यवतमाळ येथून अलककार अरुणा दुद्दलवाग लिहितात, सिग्नलला कार थांबली त्या लहान मुलाचं लक्ष बाहेर गेलं. झोपडीत एका जर्मनच्या ताटलीत आई 2 मुलांना भात भरत होती. त्याला आठवलं आपली आई, त्याला आठवलं आपली आई सुप्रसिद्ध समाजसेविका, अनाथ आश्रमातील मुलांना नेहमी जेवण भरवते. फोटो येतात पेपरला, घरी मावशीने वाढलेलं जेवताना त्याला झोपडीतील आईच दिसत होती. अलककार अरुणा, आई कोणाचीही असो ती महत्वाची असते. आई 2 मुलांना भात भरत होती आणि त्याला त्याच्यावरून त्या ठिकाणी ते सगळं आठवणं, मला वाटतं दुसऱ्याचं मूल आपलं म्हणून सांभाळणाऱ्या समाजसेविकेला मानाचा मानाचा मुजरा फार महत्वाचा आहे. शिवाय त्याला आपल्या आईची सेवा आठवली तेही महत्वाचं आहे. म्हणजे त्याला त्या ठिकाणी अनाथ आश्रमात सेवा करणारी आई आठवली हे महत्वाचं आहे. खरंच छोट्याशा अलकमधून आपण किती वजनदार गोष्टी सांगू शकतो प्रत्येक वेळा अलककार अरुणा तुम्ही दाखवून देतात.

व या पुढच्या आदरकडे लातूर येथून अलकर प्रभा वाडकर लिहितात व्हिडिओ. घरचं काम आवडतं तिने मोबाईल हाती घेतला. ओपन करतात एक भयानक व्हिडिओ पाहून ती हादरली. आपला नवरा परक्या बाईसोबत अश्लील चाळे करताना मोबाईल बंद करून क्षणभर थांबली. हा खोडसाळपणा पाहून तिने सरळ पोलीस स्टेशन गाठले. अलकर प्रभा पण प्रश्न असा पडला, हा व्हिडिओ गेला कसा, हा व्हिडिओ सोशल कसा झाला, व्हायरल कसा झाला, की त्याचा फोन घेतला होता आणि त्या फोनमध्ये तो व्हिडिओ दिसला का, की तिला त्या ठिकाणी कुणीतरी पाठवलंय, मग तो खोडसाळपणा कसा. जर त्या ठिकाणी व्हिडिओ त्यानेच बनवला असेल आणि त्याच्या फोनमध्ये तो सापडला असेल तर त्या ठिकाणी ती चूक आहे, ती घोडचूक आहे. आणि जर कुणीतरी त्या ठिकाणी पाठवलं असेल, कदाचित मार्क केला असेल आणि तो पाठवला असेल, आपण आधी खातरजमा करून घ्यावी असं आपलं आरजे जगदीशला वाटतं. ऐकूया पुढची अलक अमरावती येथून. खरं म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ज्यांनी पाठवली होती, घ्यायची राहून गेली होती, त्या अलककार ऍडव्होकेट सौ सुलभा गोगरकर. माफी असावी, तुमची अलक मागे पडली होती, म्हणजे राहिली होती घ्यायची. ऐकूया अलककार सुलभा लिहितात. त्याने बाटलीतील पाण्याचा घोट घेतला. तितक्यात एक लहान मुलगा खांद्यावर रिकामेचे पोतं घेऊन आला आणि त्याने बाटलीकडे इशारा केला. त्याने मुलाला बाटली दिली. मुलाने बाटलीतील पाणी फेकून दिले, बाटलीला पायाने दाबले आणि रिकामी बाटली आपल्या पोत्यात टाकून निघून गेला. बघा, पोटासाठी. कशासाठी निघून गेला? पोटासाठी. म्हणजे त्याला पाणी नको होतं तर ती बाटली हवी होती. बऱ्याच वेळेला कोणाला काय हवं हे कळत सुद्धा आपल्याला नाही आणि न कळल्यामुळे अशा प्रकारची गोष्ट सुद्धा घडू शकते. पण मला वाटतं अलंकार सुलभा सुलभ पद्धतीने तुम्ही नको त्या व्यक्तीला नको ती गोष्ट दिली तर त्याचं काय होऊ शकतं. आणि मला इथे तुमचा अभिमानही वाटतो. निरीक्षण शक्ती तुमची दांडगी आहे. तुम्हाला त्या ठिकाणी जे दिसलं ते तुम्ही त्या ठिकाणी अलपून मांडलं आणि एक प्रकारे कथा फुलवलीत. खूप छान. वळूया पुढच्या अलककडे. बालेवाडी पुणे येथून अलककार सौ हेमांगी बोंडे लिहितात. सतत अभ्यास कर, अभ्यास कर अशा आई बाबांच्या कटकटीला कंटाळ तो घर सोडून निघून गेला खरा. पण रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये पेपर विकणाऱ्या त्याच्याच वयाच्या मुलाची कहाणी ऐकून त्याने घरी परत फिरायचे ठरवले आणि त्याने पुढच्या स्टेशनला उतरून परतीचे तिकीट काढले. वा अलकार हेमांगी, योग्य वेळेला त्याला योग्य गोष्ट कळली म्हणून खरंच बरं झालं. का नाहीतर मग त्या ठिकाणी वेळ होतो, उशीर होतो, होत्याचं नव्हतं होतं आणि घर का सोडून जायचं? आई वडील अभ्यास कर कशासाठी सांगतात? शिक्षण ही गुंतवणूक आहे, तो खर्च नाहीये. ती गुंतवणूक आहे, आपण केलेली, आई वडिलांनी केलेली. आई वडील गुंतवणूक करतायत आणि तुम्ही मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही तर आई वडिलांची चिडचिड होणं साहजिकच आहे. हा विचार आपण करायला हवा, तो केलेला नाही. वळूया पुढच्या अलककडे. जी आपल्याला पाठवले जिल्हा गडचिरोली येथून कराडी, जिल्हा गडचिरोली येथून अलककार आत्माराम बर्डे. अलककार आत्माराम लिहितात, स्वप्न पाहिलं होतं यंदा शाळेतून चार पैसे, शेतातून चार पैसे हाती येतील. मात्र काळाने घाला घातला आणि रानटी हत्तीच्या कळपाने धुडगूस घालून एका रात्रीत होत्याचे नव्हतेही केले. अलककार आत्माराम, शेतकऱ्या तू राजा, परी तुझ्या डोईवर कर्जाचा बोजा. शेती म्हणजे, भारतीय शेती म्हणजे पावसाने खेळलेलं जुगार. आत्मानी सुलतानी संकटामध्ये शेतकरी पिचला जातो, त्यांनी करायचं तरी काय, कसायचं तरी कसं, आणि शेवटी त्या ठिकाणी स्वतःला संपवतो, आत्मक्लेश उडावून घेतो, कुटुंबाला संपवतो. कारण शेतकऱ्याच्या हातात फक्त धुपाटणंच राहतं. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, बऱ्याच शेतकऱ्यांचं हे दुःख ऐकलं वाचलं की या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायलाच पाहिजे असा विचार मनात येतो आणि मग थोडं फार का होईना, ज्याला जसं करता येईल तसं करण्याचा आम्ही काही जण प्रयत्न करत असतो. तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलात तर शेतकऱ्याला सुगीचे दिवस नक्कीच येऊ शकतील. ऐकूया आता बागडे कुटुंबियांच्या अलक नाशिक येथून. आई आणि मुलगा दोघांच्या अलक आपण घेणार आहोत. आई अलककार विमल बागडे नाशिक येथून लिहितात एका वाक्याची अलक, अलक वयात आली. अलककार विमल, खरं म्हणजे ला कथा म्हणावी की नाही म्हणावं हा माझ्या मनात संभ्रम आहे. मुली वयात येतात, मुलं वयात येतात, अलक वयात आली आणि अलक पसरली. अलक वयात आली, अलक चा पाय घसरला, अलक वयात आली.

प्रौढ झाली असं काहीतरी जर असतं तर कदाचित आणखीन छान वाटलं असतं का? आपला एक विचार मनात आला तो मी तुमच्या मनामध्ये टाकला इतकंच, बाकी छान आहे, मजा आली, अलग वयात आली, वा, तीन शब्द एक कथा। ऐकूया सुपुत्र अलगकार विमेश यशवंत बागडे नाशिक। धक्काधक्कीच्या आयुष्यानंतर आता लिखाणाच्या सवयीने स्वच्छंद तरुणाई अनुभवता येतो। वा अलगकार विमेश, आईचेही एक पाऊल पुढे बरं का सध्या? छानच, मस्तच, अप्रतिम, म्हणजे मस्त अलग आहे, खरंच आहे, सवय लावून घ्या। फक्त स्वच्छंद तरुणाईचा अनुभव अनुभवत होता पेक्षा दुसरा शब्द योजता आला असता का असा विचार करायला हरकत नाही, अजून थोडी फुलवता आली असती का हाही विचार करायला हरकत नाही असं आपलं आरजे जगदीशला वाटतं। ऐकूया पुढची अलग, मलेवार किशोर कुमार, अलगकार किशोर कुमार मलेवार गोंदिया येथून लिहितात। हवामान खात्याचा कडक उन्हाळ्याचा इशारा झाला अन घरातील लहान मोठे एकेकाला काळजी घेण्यास सांगायला लागले। घरातील आजीस याचा काहीच फरक पडत नव्हता असे पाहून सर्वांनी विचारले। आजीने सांगितले की उन्हाळ्यात आंब्याचा पन्ना कैरी जास्त खाऊन आपण तब्येत सांभाळूया, हवामान खात्याचा नियम पण पाळूया आणि नैसर्गिक जीवन जगूया। आजीची माहिती ऐकताच सर्वांनी आजीचे कौतुक केले। अलंकार किशोर कुमार उगाच आजीचा बटवा म्हणतात का? आजीचा बटवा असतो तो असाच, आणि आजीच्या बटव्यामध्ये सगळ्या प्रकारचा रामबाण उपाय असतो असं आरजे जगदीशला वाटतं आणि तुम्हीही त्याच्याशी सहमत असाल। त्या आजीच्या या निसर्ग प्रेमाबद्दल, नैसर्गिक दृष्टीबद्दल आणि दूरदृष्टीबद्दल मानाचा मानाचा मुजरा। खूप छान, खरंच आहे, कैरीचं पन्न सगळ्यांनी प्या आणि जमलं तर अलगकर किशोर कुमार मलेवार गोंदियावरून आरजे जगदीशसाठी पण किलोभर पन्न, लिटरभर पन्न, बाटलीभर पन्न पाठवून द्या बरं का? वळूया यवतमाळ येथून अलगकर कल्याणी मादेश्वर लिहितात। वृद्धाश्रम, आज लग्नाचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करायचा असा प्रस्ताव तात्यांनी मांडतात, सर्वांनी होकार मांडला, मात्र नंतरचे लग्न वाढदिवस तिथेच करावे लागेल याची पुसटशी कल्पनाही तात्यांना नव्हती। वा अलगकार कल्याणी, म्हणजे वा मी अशासाठी म्हटलं की धक्का तंत्र अप्रतिम आहे, म्हणजे अलगकार म्हणून तुम्ही जिंकलात। लग्नाचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करावा इथपर्यंत अलग मला वाटलं टिपिकल आहे, आणि पुढे जी तुम्ही अलग म्हणालात, म्हणजे पुढे जो तुम्ही मुद्दा मांडलात तो मुद्दा मला जास्त भावला, म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची काय होती चिंता, एक प्रकारची गोष्ट, एक प्रकारचं धक्का तंत्र, एक प्रकारचं त्या ठिकाणी भविष्यात दडलेलं काय होतं त्याचंच विश्लेषण केलं होतं असं मला वाटतं। तुमच्या कल्पकतेला मानाचा मानाचा मुजरा। अलकप्रेमी रसिक श्रोते, खरंच यावेळच्या प्रतिक्रिया मला थांबून घ्याव्याशा वाटतायत, म्हणजे मी यावेळेला अलग थोड्या कमी केल्या, याचं कारण प्रतिक्रिया घेणं जास्त गरजेचं आहे। अलग काल श्री वायकेस एक पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून लिहितात। माननीय जगदीश सर मानाचा मुजरा, आपण अलगच्या 200 शिड्या पार केल्याबद्दल आपले अभिनंदन। या कार्यक्रमात माननीय मयुरेश देशपांडे सरांना मार्गदर्शनासाठी बोलवले ही काळाची गरज होती, कारण त्यामुळे सर्वांना अलग लिहायचे नियम कळले, आता अलगकारांच्या अलग लिहिण्यात सुधारणा होईल। सरांनी खूप बोधपर मार्गदर्शन केले होते, ते आवडले, असे मार्गदर्शन वेळोवेळी असावे म्हणजे भरकटलेल्या अलगच्या नावा मुख्य प्रभात येतील। वा खूप छान, अलगकार म्हणून जगदीश सरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, कारण त्यांच्यामुळे हा मोठा पल्ला गाठता आला। आवडलेल्या अलगचे कौतुक करता ही कौतुकास्पद बाब आहे। पुणेरी आवाज एफएमची अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, आपलाच अलगकार श्री वाय के शेख पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे। अलगकार वाय के खूप खूप धन्यवाद, मी अगदी खरंच मनापासून त्या ठिकाणी मनादेंना म्हटलं की तुम्ही प्रतिक्रियेचा ऑडिओ पाठवाच, शिवाय मी प्रथम अलगकार राजेंद्र वैशंपेन यांनाही म्हटलंय तेही आपल्याला 10 तारखेच्या कार्यक्रमात त्यांचा ऑडिओ नक्कीच पाठवतील आणि त्यांच्याकडून आपण बऱ्याच सूचना घेऊ शकतो। खूपच छान, पुढची प्रतिक्रिया अलगकार डॉक्टर आरती दिनकर मापसा गोवा। जगदीशजी तुमचे हार्दिक अभिनंदन।

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. काल अलगच्या 200 भागात माझी अलग समाविष्ट केली आणि मी या 200 भागाचा एक छोटासा भाग झाले याचा मला अभिमान आहे. नेहमीप्रमाणेच तुम्ही अलगचे भाव विश्व उलगडून दाखवता, यामुळे उत्तरोत्तर असे आपले अलगचे कार्यक्रम यशस्वी होत आहेत होतील यात शंका नाही. यामुळे आम्हाला प्रेरणा तर मिळते, शिवाय खूप पूर्वी पुस्तकात ठेवलेले मोरपीस अचानक दिसावे तसे माझे झाले. आपले अलगचे कार्यक्रम असेच अखंड चालत राहोत ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि आपल्या निरामय निरोग्य आयुष्य लाभो, सुयश लाभो. खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपली अलगकार डॉक्टर आरती दिनकर, म्हापसा गोवा. वा खूप छान अलगकार आरती, माझं सुयश चिंतल्याबद्दल. मला निरागस असं जीवन, निरामय असं आरोग्य, सुयश या सगळ्या गोष्टीचं चिंतन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कुठे जाऊ नका, मी लगेच परत येतो. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा.

0: जी का नकली तोड़ा मारा था, असली तोड़ा हमसे सुनो।
1: सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही सही

तर सर्वस्वी धन्य झालो. तसेच आपला प्रयोग क्रमांक 200 पूर्ण होईपर्यंत आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफ एम वर नाबाद खेळी केली आहात. ही स्पर्धामयी युगात टिकून राहण्यासाठी आपण पडद्यामागे किती हालचाली केल्या आहेत हे प्रभू रामचंद्रच जाणे. आपले निकळ हास्यच बहुधा कामी आले असेल असे माझे मत आहे. आपला अलगची झलक हा लोकप्रिय कार्यक्रम असाच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहून हीच प्रभूचरणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आपला अलगकार विवेकानंद यशवंत मराठे, गोरेगाव पश्चिम. अलगकार विवेकानंद, केवळ हे माझं एकट्याचं श्रेय नाही, माझं एकट्याचं यश नाही, तुम्हा सर्व अलगकारांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल खंबीरपणे उभे राहिलात आणि म्हणूनच या अलग किंवा म्हणूनच किंबहुना आपण असं म्हणू शकतो हे सगळं यश प्राप्त झालं. ही नाबाद खेळी तुम्हा अलगकार मित्रांना, अलग प्रेमी रसिक श्रोत्यांना समर्पित. ऐकूया अक्रूज येथील अलगकार रूपमती पांडुरंगराव देशमुख लिहितात. रात्रभर जागून लॅपटॉपवर प्रेझेंटेशन बनवलं, सकाळी घाईत आवरून निघाली ती पार्किंग मधून गाडी काढतानाच आईचा फोन आला. काहीशा रागातच, अगं हे काय तुझं, किती त्रास देशील, मला उशीर होतोय, बोल पटकन. हिची चिडचिड सुरूच. तिकडून फक्त आवाज आला, बेटा तुझा लॅपटॉप घरीच विसरली असतो. क्षणभरापूर्वीची चिडचिड अचानक थांबली. अलगकार रूपमती आई आई असते, मुलगी मुलगा कोणी असो, घरातून गेल्यानंतर त्याकडे आजूबाजूला काय राहिलंय का, कुठे काय ठेवलंय का, विसरलंय का हे बघून ताबडतोब त्या ठिकाणी त्यांना कळवायचं. हे आईचं जणू काय आद्य कर्तव्य असतं. आई जणू काही त्याच कामासाठी घरामध्ये थांबलेली असते. अगदी व्यवस्थित सगळीकडे लक्ष ठेवणारी ती आई असते. तुमच्या अलग मधल्या आईला मानाचा मानाचा मुद्रा आणि तुमच्या अलग मधल्या तिला एवढंच सांगणंय, अगं नको चिडूस ग, तू आई होशील, त्याला आई होणं काय असतं ते तुला कळेल आणि चिंता काय असते ती तुला कळेल, आई आई असते. पुणे येथील अलगकार सुलभा सत्तुरवार लिहितात. चैत्र गौरी. आज तिच्याकडे चैत्र गौरीचे हळदी कुंकू होते, दारी सुरेख रांगोळी, दाराला तोरण, घरात गौरीची सुंदर आरास, आंब्याचे पन्ने, डाळकळी, सुगंधी फुले, ती छान आवरून सुवासिनीची वाट पाहत होती. अचानक तिचे लक्ष समोरील बांधकाम मजुराच्या मुली कुतूहलाने बाहेरून डोकावताना गेले. तिने विचार करून त्या मुलींना त्यांच्या आईबाबावर बोलवून घेतले. गुलाब पाण्याचा शिडकाव अंगावर थंडगार, शिडकाव थंडगार, पन्ने फुले देऊन त्यांना हळदी कुंकू लावले. नी देवीचा मुखवटा अधिकच प्रसन्न भासला. अलंकार सुलभा मानाचा मानाचा मुजरा, अप्रतिम देवीचा मुखवटा अधिकच प्रसन्न भावला. ही संकल्पना मला प्रचंड भावली. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा. खरंच अलंकार सुलभा अप्रतिम मांडणी केली, खूप छान. त्यांनी करू नये एका हळदी कुंकू, करायला हवं आणि तोच विचार तुम्ही इथे मांडलात. अप्रतिम सुंदर वळ्या. पुढची अलग आपल्याला पाठवली आहे चाफळ जिल्हा सातारा. अलगकार हेमा पाटील लिहितात तीर्थयात्रा. तुम्ही दरवर्षी तीर्थक्षेत्री का जाता या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर तो फक्त हसत असे. देवाची भक्ती करण्यासाठी घरात बसून देवाचे नामस्मरण केले तरीही चालते हे त्यालाही माहीत होते. नशिबी आलेल्या गजाज बायकोला वर्षभर तोंड देऊन दमलेल्या जीवाला शांतता लाभावी म्हणून तो इथे येत असे. तीर्थक्षेत्रच का तर बायकोला त्याचे वावडे असल्याने ती सोबत येण्याची सुतराम शक्यता नसे. इति श्री बायको पुराण संपन्न. वा वा अलंकार हेमा पाटील, छुप्या रुस्तमात तुम्ही काय सुंदर अलग लिहिलेत, किती मजेशीर अलग आहे. म्हणजे मला तीर्थक्षेत्रेचं काहीतरी दुसरं उदाहरण सांगेल, विचार मांडेल असं वाटलं होतं, पण तुमच्या अलग मधल्या कल्पकतेला, तुमच्या अलग मधल्या या अभिनव विचाराला आरती जगदीश देतोय मानाचा मानाचा मित्रा. ऐकूया पुढची अलग. पणजी गोवा येथून अलगकारचं वर्षा साठे शिंत्रे. अलगकार वर्षा, प्रथमच अलगची झलक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात सहभागी झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन. अलग पाठवल्याबद्दल तुमचं

स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. अनेक वर्ष लिहितात, सुमन नेहमीप्रमाणे घराचे सर्व आवरून सासू सासऱ्यांचे जेवण बनवून ऑफिसला जायला निघाली. तिचा नवरा मोहित नेहमीप्रमाणे तिला टोमणे मारतो, म्हणतो निघून जा घरातून. तो दिवस आणि आजचा ती परतलीच नाही अलकर वर्षा, पहिलीच अलग ती सुद्धा व्यथेची, वेदनेची, जाणीवेची, अस्तित्वाची, स्वत्वाची. जिंकलात बरं का तुम्ही? नियमितपणे अलग पाठवत चला. फक्त अलगचे काही कायदे कानून प्रथम अलगकार राजेंद्र वंशमपाने सांगितलेत, अलगचे काही नियम आहेत, अलगची काही तत्व आहेत, मार्गदर्शक तत्व, त्यांचा थोडासा विचार करा आणि अलग लिहा. पण मला असं वाटतं या नवऱ्याला कानफटत मारली पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे ती लक्ष्मी आहे. ती लक्ष्मी निघून गेली ना तर हातात काहीच राहणार नाही, तुला दारोदार हिंडावं लागेल. भिकेर लागशील बाळा, सांभाळून जग. पुणे सुद्धा पुढची अलग सुद्धा आहे, गोव्यातीलच, आणि त्यांनी पहिल्यांदाच पाठवले. गोवा येथून अलगकर प्रांजली चौधरी लिहितात, अलगकर प्रांजली पुणे रेवा 107.8 अलगची झलक या कार्यक्रमात नवीन कुटुंबात सहर्ष स्वागत आहे. पहिली अलग पटेल अभिनंदन आणि धन्यवाद. अलगकर प्रांजली लिहितात, त्यांची 50 वेडिंग अनिव्हर्सरी होती. त्याला आवडतात म्हणून तिने आंबे आणले, मोगऱ्याचा गजरा आणून फ्रीज मध्ये ठेवला. सर्व घर साफ करून खिडक्या दरवाजांचे पडदे देखील त्याच्या आवडीच्या रंगाचे लावले. ती त्याची वाट पाहत होती. संध्याकाळ झाली तशी ती उठली आणि भिंतीवर त्याचा मोठा एक फोटो होता, त्याच्या समोर जाऊन आमरस मोगऱ्याचा गजरा ठेवला. अलगकार प्रांजली, पहिलीच अलग तुमची सुद्धा, वेदनेची अलग, विरहाची अलग, वियोगाची अलग. किती काही झालं तरी नातं तोडता येत नाही, नात्याची अहम महत्व सांगणारी तुमची अलग खरंच अप्रतिम, खूप सुंदर, विचार करायला लावणारी अलग. अलग प्रेमी रसिक श्रोते हो, एकापेक्षा एक भारी अलग आपण ऐकतोय ना, ऐकूया. अलग का वैद्यराज भोपाल त्र्यंबक देशमुख नाथ सदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथून लिहितात, त्याच्या मित्राने त्याला फॉरेनची कार बक्षीस दिली आणि तो बेकार झाला. अलगकर भोपाल कोण बेकार झाला? ज्याने कार दिली तो, की ज्याला कार दिली तो? प्रश्न आहे. आणि प्रश्न उभी करणारी अलग श्रेष्ठ असते, योग्य असते, उत्तम असते असं अलगकर मनादे म्हणतात. अनेक शक्यता निर्माण व्हायच्या. त्याने मित्राला फॉरेनची कार दिली, फॉरेनच्या कारचा मेंटेनन्स त्याला परवडला नसावा म्हणून कदाचित तो बेकार झाला असावा. ज्याने कार दिली तो आता बेकार झाला असावा, पण त्याला पश्चात झाला असं कुठे नाही. त्याने मित्राला फॉरेनची कार दिली याच्यात त्याचा मोठेपणा आला. सर्व सर्व काही आलं अप्रतिम, सुंदर अशी आलं. खूप खूप धन्यवाद. बऱ्याच दिवसानंतर आपल्याला रुसलेले आणि आता आपल्याला आपल्यावर पुन्हा एकदा त्यांचं प्रेम आलं आहे असे म्हणून येतील अलगकार प्रवीण बाबासाहेब शिंदे पाटील लिहितात, प्रत्येक आवडणारी गोष्ट माझ्यापासून हिसकावली जाते किंवा लांब जाते असं म्हणून मी माझा त्रागा मोठ्या आवाजात तिच्यासमोर व्यक्त केला. ती मला घरातील राधाकृष्णाच्या फोटो समोर घेऊन गेली आणि फोटोकडे बोट करत म्हणाली, सांग ना, सांग ना, कोणाला कोण आवडत नव्हतं. तेव्हापासून मी त्रागा करत नाही. वा अलगकार प्रवीण, प्रवीण आहात तुम्ही, उत्तम अलगलेलेत. खरंच आहे, आपण दुसऱ्याचं दुःख बघा, दुसऱ्याची वेदना बघा, व्यथा बघा, त्यातून काहीतरी शिका आणि विचार करा. विचार करणारी तुमची अलग मला खूप आवडली. तुमच्या अलगला मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलग. आंध्र प्रदेश नेल्लूर येथून अलगकार वनमाला आवटी हतवळणे लिहितात, दिवसभर गजरे विकून ती चिमुरडी रात्री पोलच्या खाली बसून अभ्यास करत होती. इतक्या तिकडे एक सभ्य व्यक्ती येते आणि बोलते, झोपली नाही अजून? त्या चिमुडीने हसून उत्तर दिले, मला आई बाबासाठी मोठे घर बांधायचे. त्याच क्षणी त्या व्यक्तीने तिला दत्तक घेतले आणि पुटपुटला, स्वप्न मोठी असली की रात्रही जागी राहायला आवडते. वा वा अलगकार वनमाला, ज्याने तिला दत्तक घेतलं त्याला मानाचा मानाचा मुजरा. तिलाही मानाचा मानाचा मुजरा, कारण ती दिवसभर कष्ट करून आई वडिलांसाठी घर घ्यायचं म्हणून शिकते, मोठी होते आणि त्याला आता त्याची साथ लाभली अप्रतिम. आता आरजी जगदीश अलग थांबवतोय आणि आणखीन एक दोन

थोडक्या प्रतिक्रियांकडे आज जगदीश वळतोय. पुढची प्रतिक्रिया आपल्याला पाठवलंय अलंकार अंजली वेंगुर्लेकर अंजू या टोपण नावाने रत्नागिरी येथून. नमस्कार, आज अलकची झलकचा 200वा प्रयोग सादर झाला आणि माझी अलक त्याचा एक भाग होती हे पाहून मन भरून आलं. अलक लेखन बघायला गेलं तर तसं थोडं कठीणच, कारण मोजक्या शब्दात आपल्याला भावना मांडायच्या असतात, पण आम्ही मांडलेल्या भावना तुम्ही इतक्या सुंदररित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता की ती अलक एक सुंदर बोध देऊन जाते. आजच्या अलक देखील अनेक अलक इतक्या सुंदररित्या आपण समजावून सांगितल्या की काय बोलू हेच कळत नाही. आज मयुरे सरांनी सुद्धा किती छान मार्गदर्शन केलं. एक सांगू का, आम्ही अलककार फक्त अलक लिहितो पण तीच अलक तुम्ही इतकी भावना ओतून मांडता की समोरचा त्या अलक विश्वात रमून जातो. आज माझी अलक तुम्ही सादर करत असताना माझ्याच डोळ्यात पाणी आलं. अलकची झलकच अशी अविरत चालत राहावं हीच बाप्पाच्या वेळी प्रार्थना. अलककार आपली अलककार अंजली वेंगुर्लेकर अंजू रत्नागिरी. अलककार अंजली, तुमच्या डोळ्यात पाणी आलं याचा अर्थ अलक तुमच्या हृदयापर्यंत पोचली, मनापर्यंत पोचली, मेंदूला तुमच्याच अलकने पुन्हा एकदा नवा प्रवास घडवला. वा, तुम्ही रडावं म्हणून मी वा म्हणत नाहीये, मला त्या ठिकाणी तुम्ही उत्तम सादर करते म्हणालात, पण मला असं वाटतं तुम्ही सगळे उत्तम लेखक आहात, खूप छान लिहिता आणि तुम्ही छान लिहिता म्हणून आरजी जगदीश फक्त ते छान सादर करतो आणि त्या अलकला एक प्रकारचा भाव देण्याचा किंवा त्या अलकमधून एक प्रकारे व्यक्त होण्याचा तुमचा प्रयत्न तुमच्या समोर पुन्हा मांडत असतो. आता खरं म्हणजे दोघांचंही मत घ्यायला पाहिजे, प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे, पण तरीही मी स्त्री दाक्षिण्य स्वभाव लक्षात घेऊन अलंकार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर यांची प्रतिक्रिया घेतो. नमस्कार जगदीश सर, सर्वप्रथम आपल्या अलकची झलक कार्यक्रम 200 पल्ला पार केल्याबद्दल तुमचे आणि सर्व अलंकार सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुणेरी आवाजचे खूप खूप धन्यवाद. दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या प्रयोग क्रमांक 200 मधील सर्वच अलग सुंदर होत्या. अलकर श्री मनादे यांचे मनोगत फारच सुंदर होते. माझ्या अलकचे विश्लेषण अगदी योग्य शब्दात करून तुम्ही माझी अलक श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, खूप खूप धन्यवाद सर. माझ्या अलकला मानाचा मुद्रा देऊन गौरवण्यात आले त्याबद्दल खूप आनंद झाला. खूप छान, खूप खूप धन्यवाद सर. आपली अलककार सौ शैलजा महेंद्र वनगे, अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच मी धन्य झालो तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून, प्रतिक्रिया वाचून. अशाच प्रतिक्रिया देत चला अलककार शैलजा, अलककार महेंद्र यांना सुद्धा सांगा त्यांची प्रतिक्रिया पोचली, मनपूर्वक धन्यवाद. भेटू पुढच्या आठवड्यात नवीन अलक घेऊन, तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी.

0: खोलवर रुजलेल्या चित्रपट, साहित्य, संगीत, गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टॅल्जिक खजिना।
1: पाच पुरानी बडी सुहानी,
0: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।
2: नमस्कार रेडिओ,
3: नमस्कार
2: 107.8 FM वर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। श्रोत्यांनो, गेले काही दिवसापासून आपण पाच पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमामध्ये चित्रपट, नाटक, साहित्य या विषयाच्या विविध प्रकारच्या विषयांवर आपण गप्पा मारत आहोत। आज आपल्यासोबत गप्पा मारायला ख्यातनाम लेखक कृपाशंकर शर्मा आहेत। आजचा विषय आपल्या गप्पांचा असणार आहे विजय तेंडुलकर। मित्रांनो, मराठी नाट्यसृष्टी, मराठी साहित्यसृष्टी समृद्ध करणारे नाटककार म्हणून विजय तेंडुलकरांचे योगदान फार मोठे आणि महत्वाचे आहे। आशयघन, सकस आणि काही विचार मनात पेरणारे त्यांचे नाटके आहेत। त्यांचे घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर, गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे या नाटकांनी अक्षरशः इतिहास घडवला आहे। त्यामुळे मराठी नाटकांचा, मराठी साहित्याचा इतिहास हा तेंडुलकरांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही। मित्रांनो, आज 19 मे विजय तेंडुलकर यांचा 12वा स्मृती दिन आहे। या निमित्तानं त्यांच्याशी गप्पा मारायला एक महत्वाची व्यक्ती आपल्यासोबत आहे, कृपाशंकर शर्माजी। शर्माजी, आपले मनपूर्वक स्वागत।
3: धन्यवाद।
2: मित्रांनो, कृपाशंकर शर्मा हे पुण्यातील कोथरूड येथील रहिवासी असून एक ख्यातनाम लेखक आहेत। गेली अनेक वर्ष ते चित्रपट या माध्यमावर अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत। त्यांचे चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्त यांच्यावरील लिहिलेले पुस्तक अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त अतिशय गाजलेले आहे। मित्रांनो, 1981 साली शर्मा सर यांना विजय तेंडुलकर यांची मुलाखत घेण्याचं भाग्य लाभलं होतं। याविषयी आपण त्यांना विचारणार आहोत। त्यांना मुख्यतः आपण बोलत करणार आहोत विजय तेंडुलकरांच्या साहित्य कृतीबद्दल, नाट्यकृतीबद्दल आणि चित्रपट प्रवासाबद्दल। विजय तेंडुलकरांचा साहित्यिक आणि नाट्यविषयक प्रवास हा इतका मोठा आहे, तो एका भागात पूर्ण होणं शक्यच नाही। त्यामुळे आपण आज आणि उद्या शर्माजींसोबत याच विषयावर बोलणार आहोत। सुरुवातीला मी शर्मा सरांचं पुण्याचं स्वागत करतो। विजय तेंडुलकरांविषयी आदरांजली व्यक्त करून मी आता मुलाखतीला सुरुवात करतो। शर्मा सर, मला सांगा तुम्ही तेंडुलकरांच्या एकंदरीत लेखन प्रवासाविषयी आपण काय सांगू शकाल?
3: तेंडुलकरांची कारकीर्द एकूण तशी 5 दशकांची आहे। या काळात त्यांनी 28 दीर्घ नाटके, 25 एकांकिका, 4 कथा संग्रह आणि जवळजवळ 19 चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत। याशिवाय त्यांनी पत्रकारिताही केली आहे, ललित लेखन केलं आहे, दूरदर्शन मालिकांसाठीही त्यांनी लेखन केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे मराठीत लेखन करूनही त्यांचे देशभरात व जगभरात असंख्य चाहते आहेत। आणि त्या काळात देशातल्या 10 श्रेष्ठ बुद्धिमान व्यक्तींमध्ये त्यांची गणना केली जात होती। अनेक जी काही पिरियॉडिकल्स आहेत, इंडिया टुडे वगैरे, यांनी बेस्ट सेम इंटेलेक्च्युअल्स मध्ये त्यांची गणना करून त्यांच्या अनेक विषयांवर त्यांची मतं नेहमी घेतली जात होती। तर हे एक विलक्षणच यश त्यांनी लाभलेलं आहे।
2: बरोबर बरोबर। म्हणजे तेंडुलकर स्वतः मराठी भाषिक असून मराठीत लिहून सुद्धा त्यांची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली।
3: बरोबर बरोबर, अगदी हे आश्चर्यकारकच यश आहे।
2: मला शर्मा सर एक सांगा, विजय तेंडुलकर हे लेखनाकडे कसे वळाले किंवा त्यांच्या घरी त्याची काही पार्श्वभूमी होती का?
3: हा, विजय तेंडुलकरांचे जे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे छोटासा प्रकाशन व्यवसाय करीत होते, ते लेखकही होते।
2: बरोबर।
3: त्यामुळे घरामध्ये त्यांच्या साहित्यिक वातावरण होते। आणि विशेष म्हणजे विजय तेंडुलकरांनी वयाच्या 6व्या वर्षी एक कथा लिहिली होती, असा त्यांचा लेखन प्रवास सुरू झाला
4: वयाच्या 6व्या वर्षी। वा,
3: हो 6व्या वर्षी।
4: बर बर बर। पण म्हणजे तुम्ही त्यांचा खूप अभ्यास, त्यांच्याशी तुम्ही प्रत्यक्ष बातचीत केलेली आहे, मला सांगा एक नाटककार म्हणून ते कसे घडले काय सांगता येईल का तुम्हाला?
3: तेही मोठं मनोरंजक आहे। आणि स्वतः तेंडुलकरांनीच ही गोष्ट सांगितली आहे। तेंडुलकरांचे वडील रंगमंचावर नाटकं करीत
4: बरं
3: का, आणि

0: विजय लहान असताना त्याला स्वतः कडेवर घेऊन जाऊन ते नाटकाच्या रंगमंचावर त्याला पाठिंबा मागे बसवत.
1: बरोबर.
0: आणि त्या काही रुमत अशी होती सर्व पुरुष अभिनेते सुद्धा स्त्री पाठ करीत.
1: बरोबर बरोबर.
0: मग ते स्त्रियांची वेशभूषा करणारे करायचे आणि मग स्त्रियांची वेशभूषा उतरल्यानंतर ती पुरुष कसे वागायचे हे सगळं तेंडुलकरांना फार गमतीशीर वाटायचं. आणि हे बरंच काय घडल्यामुळे एकूणच त्यांचा नाटकातला थरार त्यांनी खूप लहानपणीच अनुभवला हे विशेष आहे.
1: ते कुठे मुंबईमध्ये ना कोल्हापूरमध्ये
0: कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्ये जास्त घडलेले. त्यामुळेच त्यांनी नाटक माध्यम त्यांना खूप जवळचं वाटलं आणि तो लेखन प्रकार पुढे त्यांनी आपल्या पद्धतीने मनपूर्वक जवळ केला असं दिसतं.
1: बर बर बर बर बर. पण त्यांची सुरुवात तर एक नाटक लिहिण्यापासून झाली. त्यांनी पत्रकारिता देखील केली होती. आचार्य अत्रे यांच्या मराठा वर्तमानपत्रात त्यांनी पत्रकारिता केली होती. त्याबद्दल काय सांगतो?
0: त्यामध्ये त्यांनी ना त्यांना स्फुट लेखन किंवा स्तंभ लेखन म्हणून त्यांनी कोळी विनय नावाने आणि ते पहिल्यांदाच असं स्वतंत्र स्वरूपाचं म्हणजे रोजच्या जीवनातले घटना लिहिण्याचा हा एक वेगळाच प्रकार त्यांनी अनुभवला आणि तो मांडला वर्तमानपत्रात आणि त्याला विलक्षण लोकप्रियता लागली. कोपऱ्यावरच्या पंडितल्या कोपऱ्यावरच्या घटना किंवा अशा छोट्या छोट्या घटनातून त्यांनी असे सुंदर असं ललित लेखन स्वरूपात त्या कोविड मध्ये लिहिलं आणि ते लोकांच्या खूप पसंतीला पडलं आणि आज ते एक साहित्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून
1: मानलं. अगदी खरं अगदी खरं. म्हणजे त्या काळातलं मला त्यांच्या कोविड किरणामधले काही लेख पण आठवत आहेत. आता खूप सुंदर आमच्या पुढे सुद्धा तेंडुलकरांचं ते लिखाण खूप आत्मीयतेने वाचलेलं आहे. अगदी ते
0: अगदी खरं.
1: बरं, त्यांनी हे पत्रकारिता चालू असतानाच त्यांनी त्यांचं स्वतंत्र लिखाण देखील चालू ठेवलं होतं. बरोबर. एकांकिका वगैरे लिहित होते. साठ दशक जे होतं त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 60 आणि 70 दशक आपल्या समोर अतिशय धीटपणे पुढे आले होते आपल्या समोर आणि त्यावर रंगभूमीवर वर्ज असलेले जे प्रकार होते की ज्याला कोणी फारसा स्पर्श जरी कोणी केला नव्हता असे विषय त्यांनी निवडले. आणि मला त्याच्या नाटकाचं त्यांचं एक वाटतं की माणसांमध्ये असलेले लपलेलं एक हिंस्त्र रूप जे असतं माणसाच्या मध्ये कुरुपता जी असतील ती त्यांनी त्यांच्या नाटकातून खूप प्रखरपणे मांडली होती. तर काय तुमच्या त्यांच्या नाटकाबद्दल आपण आता एक एक नाटकाबद्दल बोलूया असू तर एकंदर त्यांच्या लिखाणाबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: तर त्याचा असा आहे की विजय तेंडुलकरांचे थोरले बंधू ते दारू पीत असत व कित्येकदा अशा दारूच्या दुकानाबाहेर ते लोळण घेत पडलेले असत आणि अशा या दुर्दैवी परिस्थितीत विजय यांना उचलून त्यांना घरी आणत. त्या दरम्यान त्या दारूच्या दुकानात सगळी फिरणारी माणसं आणि विविध नमुने त्यांनी पाहिले. याशिवाय मुंबईच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय चावीमध्ये ते राहत होते.
1: बरोबर.
0: तेथील मध्यम वर्गातील माणसांची विविध रूपे त्यांनी अनुभवली व माणसातील हिंसक प्रवृत्तीचा त्यांना फार जवळून अनुभव घडला.
1: बरोबर.
0: आणि प्रथमच त्यांनी तो आपल्या गिधाडे या नाटकात त्यांनी तो मांडण्याचा प्रयत्न केला.
1: बरोबर. गिधाड्यामध्ये त्यांनी कौटुंबिक हिंसाचार किंवा ज्याला आपण चांगल्या या अभिजन वर्गाच्या भाषेमध्ये ज्याला आपण थोडेसे आश्चर्य दुर्भत्स शब्द म्हणतो ते उपाय देखील मुबलक वापर त्यांच्या त्या गिधाडे
0: खूप शिव्या आणि फिजिकल हातपायी मारामारी करणारं कुटुंब असं ते विलक्षण होतं आणि त्याला सेन्सॉर बोर्डाने आक्षेपही घेतला होता कारण हे एकूणच सेन्सेशनलाइज झालंय आणि मध्यम वर्गाला धक्का देणारं ठरलं.
1: अगदी मध्यम वर्गाच्या मानसिक चौकटीने धक्का देणारा लेखक होता.
0: अगदी धक्काच दिला त्यांनी आणि त्यामुळे एकूणच सामाजिक म्हणून ढवळून निघाला की काय तेंडुलकर काय बोलतात आणि असं काय लिहितायत असा तो सगळा प्रकार घडला.
1: बर बर. तर त्या गिधाडेच्या आसपास त्यांचं आणखी एक नाटक आलं होतं सखाराम बाईंडर. या नाटकाने इतिहास घडवला होता. म्हणजे नेहमी त्यामध्ये महत्वाची भूमिका केली होती. त्यातला नियंत्रण त्यांनी केला होता. तर या सकाळ मंत्रमध्ये देखील कृषी वर्चस्व स्त्रियांना मारहाण करणं

0: अशा प्रकारचं त्यांनी दाखवलं होतं.
1: ह्याची गंमत अशी आहे की सखाराम हे यातलं पात्र जे आहे त्याचं स्वतःच असं एक वेगळं तत्वज्ञान होतं जीवन जगण्याचं. ते मध्यम वर्गाला फारच म्हणजे मध्यम वर्गाचा ढोंगीपणा फाडणार होतं. त्याने खुल्लम खुल्लं त्याच्या अटी असायची की तो परित्यक्त्या स्त्रियांना आश्रय देणे आणि ते सुद्धा आपल्या अटींवर द्यायचा आणि त्यातून तो आपलं सेक्शुअल गरज भागवत असे. आणि ह्यातून त्यामुळे पारंपरिक विवाह संस्थेला त्यांनी छेद देणारा असा हा विषय हाताळला आणि हे एकूणच मध्यम वर्गाला पुन्हा धक्का देणारं ठरलं आणि याला सुद्धा प्रेक्षक वर्गातर्फे खूप की एवढं प्रत्यक्ष का स्टेजवर दाखवलं जाते का यापूर्वी या बऱ्याचशा गोष्टी या सूचक स्वरूपात दाखवल्या जात होत्या. तेंडुलकरांची म्हणजे विचारसरणी अशी ते म्हणतात की जर तुम्हाला हा जो हिंसा आहे ही प्रभावी दाखवायची असेल तर ती अशी वास्तव स्वरूपात अशी अंगावर येणारीच दाखवली पाहिजे. नाहीतर ती सूचक पद्धतीने दाखवून उपयोगाचं नाही त्याचा त्याचा परिणाम होत नाही. सेक्शुअल स्वरूपातलं सुद्धा त्यांना जवळजवळ म्हणजे ते प्रतिकात्मक त्या सूचकता ही असूच नाही असं ज्यांचं मत होतं की जर रंगभूमीवर एक प्रभावीपणे आणायचं मांडायचं असेल तर अतिशय अशी परखड अशी ती भूमिका त्यांनी स्वीकारली होती. आणि विशेष म्हणजे तेंडुलकरांचं नशीब असं की त्यांना ही सगळी प्रकार नाटकाचे स्टेजवर करणारी नाटक मंडळी म्हणजे पॅशनेट मंडळी मिळाली. पुढे मिळाले सुरुवातीच्या रंगाईंच्या काळात विजया मेहता आणि डॉक्टर लागू हे सगळी मंडळी मिळाली. बरोबर आहे आणि तिकडेही ह्याच्यामधून मिळत गेले आणि मिळगुलीने पण छान त्याची भूमिका त्यांनी सांगितलं की त्याचं तत्वज्ञान कसं होतं फार छान पैकी त्यांनी आणि ते फार प्रभावीपणे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि पुरुषी वक्तव्य आणि
0: या संपूर्ण काळामध्ये प्रेक्षकांचा या नाटकांना प्रतिसाद कसा असायचा.
1: हा तर सखाराम मांडरला खूप विरोध झाला मग त्याला म्हणजे याला सेन्सरनी का पास केलं आणि लोकांसमोर असं कसं हे धाडसी पद्धतीने का दाखवलं जातं याची सारंग
0: नवराकर
1: कमलाकर सारंग आणि यांनी फार कोर्टापर्यंत जाऊन
0: आणि पुस्तकाचे दिवस म्हणून पुस्तक आहे
1: पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी हा सगळा संघर्ष आणि डॉक्टर लागूंनी त्यांना भरपूर मदत केली हे कोर्टातनं ह्याला विजय मिळवण्यासाठी आणि ते खरोखर मोठा विजय त्यांनी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मिळवला फार छान ते घडलं.
0: तर त्या काळातला मीडिया जो होता तर तो या नाटकांकडे कसं पाहत होता तो किंवा त्या काळातले जे समीक्षक होते त्यांनी या नाटकांबद्दल काय लिहिलं होतं.
1: त्यांनी असं सुरुवातीला त्यांना ते म्हणले की आपल्याला म्हणजे आपली म्हणजे जशी सोडवळ रंगभूमी असावी अशी परंपरा असल्या कारणानं
0: बरोबर
1: सगळंच धाडसाचं वाटत की हे असं तर त्यांनी समीक्षकांनी हे इतकं धाडसी दाखवू नये असं त्यांचं भूमिका झाली. पण त्यांना नाटके आवडलं हे मुळात गंमत अशी आहे तेंडुलकरांचे संवादच फार भेदक असायचे
0: आणि
1: त्या एकूण नाटकातल्या रचनेमधलं नाट्यही फार असं वास्तववादी आणि अंगावर येणारं असायचं त्यामुळे ते फारच प्रभावी ठरलं. आणि शेवटी पुढे असं घडलं की त्यांची ही पाठोपाठ नाटकं आल्यामुळे काय झालं की लोकांना अशी नाटकं पाहण्याची एक सवय लागली
0: आहे आणि
1: प्रेक्षक वर्गाला
0: अपग्रेड
1: की नाटकं ही खरी अशी असली पाहिजेत हा स्तर असा असला पाहिजे ते प्रभावी असलं पाहिजे आणि इतकं ते माध्यम प्रभावी होऊ शकतं हे तेंडुलकरांनी स्वतःच्या लेखनातून सिद्ध केलं असं
0: थेट कोर्टापर्यंत ज्या नाटकानं मराठी नाटकाच्या इतिहासात नजर मारली होती आणि त्या नाटकाची आपण चर्चा करतोय. पण शर्मा सर मला आता थोडस ब्रेकसाठी थांबायला लागेल तर ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा ही चर्चा चालू करूयात आपण पण त्यापूर्वी

आपण एक विजय तेंडुलकर यांचं जे नाटक पुढे आलं होतं घाशीराम कोतवाल या नाटकामधून एवढं याच्याबद्दल सुद्धा मला तुमच्याकडून ऐकून घ्यायचं आहे. तर घाशीराम कोतवाल मधली नांदी जी होती ती खूप गाजली. ती नांदी आपण ऐकूयात आणि भेटूयात. आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणे आवाज.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM.
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: ब्रेकनंतर पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बात पुराणी बडी सोहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत श्री कृपाशंकर शर्मा, जे चित्रपट आणि नाटकाचे अभ्यासक आहेत, आणि आज आपल्याशी ते विजय तेंडुलकर या विषयावर बोलत आहोत. आणि कारण सुद्धा तसंच आहे, आज विजय तेंडुलकर यांची पुण्यतिथी आहे, आज त्यांचा 12वा स्मृती दिन आहे. आणि त्याला आपण शर्मा सर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आता ब्रेकवर जाण्यापूर्वी सखराम बाइंडर या नाटकाबद्दल बोलत होतो, त्यानंतर त्यांचं एक अतिशय गाजले नाटक ज्यानं पुन्हा एकदा सगळ्या जगभर खबर येऊन दिली होती, तिथे घाशीराम कोतवाल नाटक आलं होतं 1975 साली. तर या नाटकाबद्दल काय तुम्ही सांगू शकाल?
3: हा, तर हा तो राजकीय हिंसाचाराशी जोडलेला विषय त्यांनी या नाटकामध्ये विविध लोकसंगीताच्या सहाय्याने मांडला होता.
2: बर.
3: आणि यातच त्यांनी 18व्या शतकातलं एक ऐतिहासिक मीठही त्यांनी त्यात वापरलं.
2: बर.
3: आणि त्यांना शासन व्यवस्था आणि त्यातून निर्माण होणारा शक्तिशाली राक्षस, त्या हिंसाचाराचा राक्षस हा त्यांना केंद्रस्थानी आणायचा होता.
2: बर.
3: तर तो त्यांनी त्यात मांडला. फक्त त्यांनी फॉर्म जो वापरला तो लोककलांचा वापरला गेला. आणि सुदैवानी काय झालं की भास्कर चंदावरकर सारखा लाभला आणि सर्व वाद्य त्यांनी म्हणजे जिवंत पद्धतीने रंगमंचावर वापरायची, रेकॉर्डेड वापरायची नाही ठरवल्यामुळे त्या नाटकाचा खऱ्या अर्थाने प्रभाव लोकांवर पडला आणि अतिशय संगीत याचं फारच प्रभावी ठरलं. आणि
2: थोडी नाटकातला जो आशय होता याला काही राजकीय संघटनांनी काही जातीय संघटनांनी खूप विरोध केला त्याला. म्हणजे परदेशात चाललं होतं त्या विरुद्ध निदर्शनं केलं वगैरे सगळं झालं. घाशीरामचं खूप मोठं रामायण झालं होतं. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
3: तर त्याचं असं झालं की अनेक लोकांनी त्याला विरोध, प्रेक्षकांनी ज्यांना विशेषतः बाळासाहेब ठाकरे वगैरे आणि त्यांच्याशी होते आपल्या संस्कृतीचं बिघडलेलं चित्र येत नाही याचं भाषण समजून हे सगळे संस्कृती रक्षकांनी त्यांच्या आणि त्याला जर्मनीला जाण्याची संधी मिळालेली असताना याला जाऊ देऊ नये अशा सगळ्यांनी भूमिका घेतल्यानंतर जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी आपली जी पूर्ण भारतातली मंडळी होती त्या सर्वांनी मिळून लेखी पत्र इंदिरा गांधींना दिलं. नंतर इंदिरा गांधींचा त्यांना जाण्याची परवानगी त्यांना दिली, परमिशन दिली. तरी सुद्धा लोक ऐकत नव्हते की यांना कसे जातात बघू, विमानतळावर सुद्धा आम्ही यांना जाऊन देणार नाही वगैरे वगैरे अनेक अडचणी असताना खरं सांगायचं तर याच्यात शरद पवारांनी फार मोठं काम केलं.

0: आणि त्यांनी त्यांनी या सगळ्या कलावंतांना गपचूपपणे एका प्रायव्हेट कारनी विमानतळावर पोहोचवून आणि त्यांना बाहेर जाण्याची व्यवस्था केली आणि एका अर्थाने हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय झाला.
1: आणि घाशीराम कोचर नाटकाचा फॉर्मेट देखील खूप बदलला होता त्यांनी. म्हणजे आपण जो नेहमी त्या काळात जो नाटक पाहतो त्याचा एकदम फॉर्म बदलून टाकला जब्बार
0: बरोबर आहे. त्यात ती नर्तकांची भिंत
1: वापरलेली
0: ते आहे आणि गाण्याचे विविध प्रकार
1: वापरले गेले. याच्या आधी त्यांचं एक नाटक आलं होतं ते सुद्धा खूप गाजलं होतं वेगळ्या कारणाने. शांतता कोर्ट चालू आहे ज्यामध्ये कुमारी माता किंवा गर्भपात असे विषय त्यांनी घेतले होते आणि त्यात देणारे बहिणीची भूमिका मला वाटतं आपल्या सोनभद्रांनी केली होती.
0: सोनभद्र
1: ह्या नाटकाबद्दल काय सांगाल? कारण हे नाटक सुद्धा त्यांनी अगदी टॉप फाईव्ह नाटक आहे त्यांच्या.
0: हो तर मुळातच माणसं कशी मानसिक हिंसाचार करतात त्यात मानसिक हिंसाचार यावर तेंडुलकरांचा भर होता. यावरच हे माझ्या मते भारतात काय सगळ्यात उत्कृष्ट नाटक हे गणलं जात आहे. मानसिक हिंसाचार कसा करतो म्हणजे आपण बाहेर त्याला त्यांनी उदाहरण मध्ये असं द्यायचे ते की चिमण्याचं चिमणीचं लहान पिल्लू जर असं मृत्यूकडे पडलेलं असेल तर बाकीचे पक्षी कसे त्याला चोचा मारून जातात. ह्या स्वरूपात यामध्ये मी जे मुख्य प्रमुख भूमिका करणाऱ्या मेणारे बाई त्यांच्या खासगी जीवनावर लोक तशाच चोचा मारतात आणि त्यांना मानसिक छळतात आणि तो त्याचा किती शेवटी असाही असा स्फोट होतो. ते इलेक्शन माझ्या मते
1: नाशिक ताकद कोणी बरोबर शब्दांची होती त्यांच्या अक्षरांची होती आणि हे नाटक आपल्या भारतातल्या सगळ्या प्रमुख भाषांमध्ये अनुवादित झालं. भारतातही नाही तर जगात हे नाटक पोहोचलं. म्हणजे अक्षरशः पाकिस्तानमध्ये सुद्धा हे नाटक गेलं उर्दू भाषेमध्ये आणि तिथे सुद्धा त्याचे खूप प्रयोग झाले.
0: म्हणजे या नाट्यकृतीची रचनाच विलक्षण आहे. सहज घडता घडता घडता घडता नाट्य कसं घडतं आणि एखादा विषय किती गंभीर होऊन जातो म्हणजे खेळत खेळत खेळत तो किती क्रूर स्वरूपाला जाऊन पोहोचतो अशी रचना तेंडुलकरांना कशी सुचली आणि ते कसं झालं हे त्यांना विलक्षणच आहे. खरं
1: बरोबर
0: बरोबर बरोबर आहे.
1: आणि यासोबतच त्यांची आणखी देखील नाटकं होते जे की त्यात आशी पाखरे होती सारखं नाटक नंतर घरामध्ये आलं होतं. त्यानंतर हत्ती मुलगी असेल लग्न असेल किंवा कन्यादान सारखं नाटक. कन्यादान हा फक्त सेन्सिटिव्ह विषय त्यांनी घेतला होता त्यामध्ये.
0: हो त्यांनी बरोबर आहे दलितांवरच्या आणि मला इथे एक सांगायचं होतं त्यांचं आणखीन एक महत्वाचं गाजलेलं नाटक आहे म्हणजे मित्राची गोष्ट. ह्याच्यामध्ये समलंगी ह्याच्यावर त्यांनी ते नाटक त्या काळात हा आणखीनच ऍडव्हान्स विषय होता त्यांनी केलेला आहे. तर ही फार त्यांची गाजली त्यांच्याकडे ती दृष्टी आहे हे फार महत्वाचं आहे.
1: मी म्हणत होते कन्नड नाटकात त्यांनी हाच विषय मांडला होता की अन्नग्रस्त समाज जेव्हा सत्य होत असतो तो देखील तसाच अन्याय करत असतो खालच्या
0: समाजात. रिव्हेंज पॅटर्न असतो
1: रिव्हेंज पॅटर्न असतो मी तो फार छान त्यांनी मांडला होता त्यांनी.
0: हो हो खरंच आहे. आणि त्यात म्हणजे तेंडुलकरांच्या मुलींनी काम केलं होतं चांगले चांगले
1: सदाशिव अमरापूरकरच्या मध्ये होतं ना
0: सदाशिव अमरापूरकर
1: आणि घसराम कोचवाल मध्ये मोहन आगाशे होते रवींद्र साठे होते पुण्यातले पण नाट्यकर्मी होते रंगकर्मी होते चांगले सर्वांनी घाशीरामपदे हे केलं नाही आणि घाशीराम नाटक असं की तुम्ही 40-45 वर्ष अव्याहतपणे चालू वेगवेगळ्या संचातून ते आपल्याकडे येत असतो.
0: नाही मी तुम्हाला सांगतो की त्याचे 6,000 प्रयोग झालेले
1: आहेत.
0: एकाच नाटकाचे एवढे प्रयोग झालेला हा उच्चांक आहे. आणि ज्या पुण्यामध्ये त्याला प्रखर विरोध झाला तिथे त्याचे सर्वाधिक प्रयोग झालेले आहेत. ही आणखीन गंमत
1: आहे त्यामध्ये
0: आणि सर्व ठिकाणी जाऊ आणि त्यांना एकाच संचात 20 वर्ष काम करणारी त्याच संच
1: 20 वर्ष
0: काम करत राहिला हे सुद्धा उच्चांक आहे. म्हणजे घाशीरामनी सर्व प्रकारचे उच्चांक मोडले अजरामर अशी कलाकृती निर्माण केली आहे.
1: या भागाच्या शेवटाकडे मी आलेलो आहे. आता मला शर्मा इन शॉर्ट सांगा की नाटककार म्हणून तेंडुलकर तुम्हाला इतर समकालीन नाटककारांपेक्षा

0: कसे वाटतात तुम्हाला?
1: खरं सांगायचं तर तेंडुलकरांचं मला महत्वपूर्ण योगदान हे असं वाटतं की तेंडुलकरांनी एका अर्थाने ही वेगळी पथदर्शक नाटकं लिहून मराठी प्रेक्षक वर्गाला नाटक या कला माध्यमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन घडवला.
0: बरोबर.
1: मुळातच तेंडुलकर हे सर्व कलांच्या मुळाशी आणि गाढ्याशी जाऊन कलाविष्कार करणारे लेखक होते. आणि पारंपरिक नाटकातून बाहेर पडून आपल्याला त्यांनी बाहेर काढलं या जुन्या आणि नवीन लेखनशैली, नवीन अभिनय प्रकार आणि नवीन विषय वास्तवपूर्ण पद्धतीने रंगमंचावर किती प्रभावी मानता येऊ शकतात हे त्यांनी सिद्ध केलं. मला वाटतं की आणि महत्वाची एक गोष्ट या ठिकाणी मला जाता तर सांगायची वाटते की अमेरिकेतल्या स्टुडंट्सना नाटक शिकवण्यासाठी सुद्धा ते तेंडुलकर जात होते आणि तिथे त्यांना डीलिट पदवी नाटकासाठी म्हणजे देण्यात आली आणि तो प्रसंग मोठा स्पर्शी असा घडला आणि तो दिलीप माजगावकर प्रकाशक यांनी आपल्या एका लेखामध्ये मांडला आहे की ती डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर तेंडुलकर आपल्या हॉटेलच्या रूम मध्ये आले आणि एक उशी घेऊन रडले खूप जोरात.
0: बरोबर.
1: आणि ते म्हणाले की एक मॅट्रिक न झालेला म्हणजे मॅट्रिक नावाला झाले न झालेल्या माणसाला आज पीएचडी मिळतीये हे पाहायला माझी मुलगी आणि मुलं नाही.
0: बरं.
1: असं त्यांचा एक वैयक्तिक असं स्पर्शीय क्षण ते घसाघसा रडण्याचा प्रसंग दिला आहे आणि खरंच एका मराठीतल्या या नाटककारांनी अमेरिकेपर्यंत मजल मारून सगळ्या जगाला घाशीराम कोट यांचे संपूर्ण जगभर प्रयोग झाले. संपूर्ण जगात म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया परदेशामध्ये की आम्हाला एक नवी दृष्टी देणारं नाटक भारताकडनं आलं अशी प्रतिक्रिया सर्वच देशात घडली. असा एक नाटककार आपल्या पुण्यात मराठीमध्ये निर्माण होऊन गेला आणि त्यांचं स्मरण आज आपण करतोय हे खरोखरच
0: तुमच्याकडनं आम्हाला कितीतरी तेंडुलकरांविषयीच्या अनेक गोष्टी ज्या आम्हाला कोणाला ज्या आपल्या देशांना देखील माहित नव्हत्या त्या पुण्याला तुमच्याकडून समजल्या. आता वेळ झाली आपल्याला विषय थांबण्याची. आपण आता उद्या परत भेटूयात या विषयावर परत शर्मा सर आपल्याशी बोलतील तेंडुलकरांच्या. आणि उद्या मात्र मी तेंडुलकरांविषयी बोलताना शर्मांना हे विचारलं की चित्रपटातले तेंडुलकर कसे होते किंवा त्यांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले या पद्धतीची आपण उद्या चर्चा करणार आहोत. सर्व सर धन्यवाद. श्रोत्यांना आज आपण इथेच थांबत. वेळेची मर्यादा आहे. फक्त आपण या कार्यक्रमाचा शेवट तेंडुलकरांनी लिहिलेला एका तेंडुलकरांनी लिहिलेलं त्याची पटकथा सोबत तेंडुलकरांनी लिहिलं होतं सिंहासन या चित्रपटातील एका गाण्यानं करणार आहोत. आपण उद्या या सोहळ्याला भेटत याच चॅनलवरती 107.8 पुणेरी आवाज रेडिओ FM. मी धनंजय कुलकर्णी या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा त्या कार्यक्रमात आपण तेंडुलकरांविषयी ऐकून घेऊ. धन्यवाद शर्मा सर. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंद

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाबद्दल आजही आपण विस्ताराने माहिती जाणून घेणार आहोत। श्रोत्यांनो, कालच्या रंगनवेच्या भागात आपण तुळशीचे प्रास्ताविक, तुळशी रोपाचे वर्णन, तुळशीचे प्रकार, तुळस आणि दुर्वामधील फरक, तुळशीचे वृंदावन, तुळशीचे धार्मिक महत्व, वृंदावनाची घडवणूक, तुळशी विवाह वर्णन तसेच तुळशी व्रताची आख्यायिका इत्यादी गोष्टी ऐकल्या। आता आजच्या आपल्या या भागात आपण तुळशीचे आध्यात्मिक महात्म्य

तुळशीचे महत्व भगवान शिव अनेक प्रकारे सांगतात, त्यातीलच काही गोष्टी आज आपण ऐकूया। भगवान शिव म्हणतात की ज्यांच्या घरात तुळशीची माळ आहे किंवा जो ही माळ धारण करतो तो सदैव वैकुंठाचा अधिपती होतो, त्याची पाप प्रवृत्ती हळूहळू कमी होते। पूर्वजन्मीचे संस्कार असल्याने जरा वेळ लागतो पण तुळशी माळेने फायदा नक्कीच होतो। एखाद्याला मृत्यू आल्यास त्यावेळेस तुळशीची माळ त्याच्या गळ्यात असेल तर किंवा तुळशीच्या काष्ठात त्याचे दहन झाले किंवा त्याच्या अंतिम संस्काराच्या वेळी तुळशीची एखादी काडी जरी मृत व्यक्तीच्या शरीराबरोबर दहन करताना ठेवली गेली तरीही तो पापमुक्त होतो, त्याची या जन्मातील सर्व पापे धुतली जातात। भगवंतासाठी अन्न शिजवत असताना जर तुळस असलेल्या बगीचात अन्न शिजवून देवाला नैवेद्य दाखवला तर तो नैवेद्य भगवंत सरळ स्वीकार करतात। आजकाल शहरात फ्लॅट संस्कृती असल्याने तुळस लावायला अंगण नसते, पण यालाही एक पर्याय आहे बरं का। गावाकडे घर असल्यास आपल्या त्या घरी कधीतरी चुलीवरती स्वयंपाक करावा आणि त्या चुलीत किंवा कोळशांमध्ये तुळशीचे एक काष्ठ ठेवून नैवेद्य करावा, तोही भगवंताला अत्यंत प्रिय होतो। भगवंतासाठी शिजवल्या गेलेल्या अन्नामध्ये तुळस कोणत्याही प्रकारे ठेवून नंतर नैवेद्य दाखवतात, तो नैवेद्य भगवंत तात्काळ स्वीकार करतात आणि त्यासाठी आपल्याकडे एक पद्धत आहे। नैवेद्य दाखवत असताना नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवावे, तसेच तुळशीपत्र हातात घेऊन मग पाणी फिरवून ते तुळशीपत्र परमेश्वराला अर्पण करावे, तोही नैवेद्य भगवंताला अर्पण होतो। तसेच अन्न शिजवत असताना अन्नामध्ये तुळशीपत्र टाकले तर सर्व प्रकारचे दोष दूर होतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आपको नहीं कहता है रेडियो पुलिरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण पद्म पुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे आध्यात्मिक महात्म्य जे भगवान शिवांनी स्वतःच्या मुखाने सांगितलेले आहे त्यातील काही गोष्टी ऐकल्या। त्यातीलच अजून काही महत्वपूर्ण बाबी आपण ऐकूया। मित्रांनो, तुळस भगवंताला अनेक प्रकारांतून प्रिय आहे। असे म्हणतात की तुळशीमध्ये स्वतःचा एक प्रकारचा सुगंध असतो, तोच सुगंध देवाच्याही शरीराला असतो। कृष्ण अवतार झाला त्यावेळी श्रीकृष्णाच्या शरीराला हा सुगंध होता। तुळशीच्या फुलांचा जो नीलवर्ण आहे तशीच श्रीकृष्णाच्या शरीराची कांती होती। याचे प्रमाण श्रीमद भागवत ग्रंथामध्ये मिळतं। तुळशीचा सुगंध देवाच्या शरीराला असतो, तोच सुगंध साधक ज्यावेळी समाधीच्या द्वारे किंवा अध्यात्माच्या द्वारे अधिक तरल होतात त्यावेळी तो सुगंध ते अनुभवतात। श्रोत्यांनो, हरिचंदन हा शब्द आपण नेहमीच ऐकतो परंतु त्याबद्दल आपल्याला माहिती नसते। तर आता आपण हरिचंदन म्हणजे नेमके काय ते ऐकूया। देवासाठी गंध उगाळत असताना चंदनाच्या जोडीने तुळशीचे काष्टही उगाळून त्याचे गंध तयार करतात, त्याला हरिचंदन असे म्हणतात। सर्वांगे हरिचंदन हा, श्रीकृष्णाला हे हरिचंदन अत्यंत प्रिय आहे। तुळशीच्या मुळाशी असलेली माती जे कुणी अंगाला लावतात आणि स्नान करतात त्यांना तीर्थस्थानाचे फळ प्राप्त होते। आपण जर सहस्त्रनाम म्हणत देवाला तुळस वाहिली तर त्याच्या पुण्याची गणना कोणालाही करता येणार नाही। संपूर्ण सहस्त्रनाम म्हणणे शक्य नसेल तेवढा वेळ आपल्याकडे नसेल किंवा आपल्याकडे तेवढ्या तुळशी उपलब्ध नसतील तर संध्येतील 24 नावं घेत या नावांनी जरी देवाला तुळस वाहिली तरी ती त्याला प्रिय असते। श्रोत्यांना, तेवढेही उपलब्ध नसेल तर केवळ दशावताराची नावे घेऊन देवाला तुळस वाहावी। तेही शक्य नसेल तर तुळशीचे एक पान हातात घेऊन गुरुमंत्राचा पूर्णपणे मनोमन जप करून तुळशीचे पान देवावर किंवा गुरुपादुकांवर ठेवावे, हे सुद्धा देवाला अत्यंत प्रिय होते। मित्रांनो, केवळ तुळशी अर्चनानेच अंबरीश ऋषींनी भगवंताला कायमचे प्राप्त केले होते असा भागवतामध्ये

0: दाखला आहे. ज्या ठिकाणी तुळशीचा बगीचा आहे त्या ठिकाणी बसून जर आपण गुरुमंत्राचा जप केला, गायत्रीचा जप केला किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर आपण दुःखमुक्त होतो. त्याचबरोबर जे कोणी भगवान शिवाच्या मंदिर परिसरात तुळस लावतात त्यांच्याबद्दल भगवान शिव असे म्हणतात की ते मला इतके प्रिय आहेत की त्या तुळशीला येणाऱ्या पानांच्या संख्येने तो मनुष्य वैकुंठामध्ये निवास करतो असे अभिवचन स्वतः भगवंताने दिलेले आहे. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.
1: अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर, अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर, अन कशाला जाता दूर आहे इथे पण.

आहे तिथेच पंढरपूर, अहो कशाला जाता दूर, आहे तिथेच पंढरपूर. अंगणात तुळस तिला पाणी घाल.

0: नमस्कार, आप एक अतायत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण पद्म पुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे आध्यात्मिक महात्म्य जे भगवान शिवांनी स्वतःच्या मुखाने सांगितले आहे त्यातील सर्व गोष्टी ऐकल्या। आता अजून काही गोष्टी आपण ऐकूया। श्रोत्यांनो, अनेक प्रकारची पातके नष्ट करण्याचं सामर्थ्य तुळशीमध्ये आहे। म्हणूनच पूर्वीच्या काळी दररोज तुळशीची सेवा केली जायची। दारापुढे तुळशी वृंदावन असायचं। तुळशीजवळ रोज संध्याकाळी दिवा लावला, उदबत्ती लावून प्रदक्षिणा घालत असताना आपण तुळशीला एखादी गोष्ट सांगितली किंवा संकट निवारण्यासाठी प्रार्थना केली तर तिच्या कृपेने ते संकट लवकरात लवकर दूर होते, असाच आपल्या सर्वांचा अनुभव आहे। भगवान शिव सांगतात की पृथ्वीवर तुळशीसारखी दिव्य अशी कोणतीही गोष्ट नाही। आता आपण फ्लॅट संस्कृतीत राहतो, त्यावेळेला आपल्याजवळ तुळशी वृंदावन ठेवणे अवघड जाते। त्याऐवजी

आपण जर आपल्या घरात एका कुंडीमध्ये जरी तुळस लावली आणि तिची नित्य सेवा केली तरीही आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. तुळशीचे सर्वच भाग पुण्यकारक आहेत. रोज तुळशीला स्पर्श करून नमस्कार केला आणि तिचे तीर्थ घेतले तर अपमृत्यू देखील टळतो. मित्रांनो, आपण पूर्वजांना पिंडदान करत असताना जर त्यांच्या पिंडामध्ये तुळशीचे पान टाकले किंवा पिंडाचा भात शिजवत असताना तुळस टाकून तुळशी सहित भात शिजवला आणि त्याचे पिंड तयार केले तर नरकात गेलेले पितर सुद्धा तृप्त होतात. हे भगवान शिवांनी वचनच दिलेले आहे. तुळशीच्या मुळामध्ये ब्रह्मदेव आहे, पानामध्ये जनार्दन म्हणजेच विष्णू, तर मंजिरीमध्ये शंकर निवास करतात असे शास्त्रात वर्णन आहे. जो दुर्दैवाने अत्यंत दरिद्री आहे किंवा कर्जामध्ये आहे किंवा पिढ्यानपिढ्या दुःखयुक्त आहे अशा व्यक्तीने तुळशीची सेवा अवश्य करावी. श्रावणामध्ये जे कुणी तुळशीचे रोप लावतो त्याला अनेक प्रकारच्या दोषातून मुक्तता मिळते. तुळस श्रीकृष्णाची प्रीती प्राप्त करून देणारी असून अनेक प्रकारच्या दोषांतून मुक्त करणारी आहे. आपल्या घरी जर शाळीग्रामाची तुळशी अर्चनेने रोज सेवा होत असेल तर भगवान शिव असे सांगतात अशा व्यक्तीचे भाग्य मीही वर्णन करू शकणार नाही. काशीमध्ये दानधर्म करून गंगेमध्ये स्नान करून जे पुण्य मिळते त्याच्या 100 पट पुण्य केवळ शाळीग्राम सेवा करत असताना तुळस अर्चनेने होते असं साधं सोपं सरळ शास्त्र आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे. मंडळी, विज्ञानाची कास धरणे जरी आवश्यक असलं तरी या साध्या गोष्टी आपण लक्षात ठेवणे केव्हाही हितकर आहे आणि त्या आचरणात आणण्याचा प्रयत्नही करावा. एका वर्षाच्या अंतराने आपल्याला स्वतःमध्ये झालेला, आपल्या भाग्यामध्ये झालेला बदल अनुभवायला मिळेल यात शंका नसावी. हे भगवंतांनी सर्व जनांसाठी निर्माण केलेलं सुंदर रहस्य आहे बरं का. तर श्रोत्यांनो, हे तुळशी रहस्य देवी भागवतात, श्रीमद भागवतात आणि पद्मपुराणांमध्ये यथार्थपणे वर्णन केलेले आहे. त्यातीलच काही गोष्टी आज आपण ऐकल्या. हे मुळातून पाहणे अत्यंत आनंददायी आहे, नाही का. तर मंडळी, याबरोबरच आपण तुळस या रोपाबद्दलचे ऐकत असलेले आध्यात्मिक महात्म्य येथेच थांबवूया. आपल्याला तुळशीबद्दल अजूनही खूप काही जाणून घ्यायचे आहे पण आपण ते आपल्या रंगनवेच्या पुढील भागात ऐकूया. या भागात इतकेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात तुळस हाच विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद घेऊया.
1: योग जीने की कला पात्र परिचय वेदांत पंकज आदित्य यश आदित्य प्रकाश लेखिका सुधापुरी.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाबद्दल आजही आपण विस्ताराने माहिती जाणून घेणार आहोत। श्रोत्यांनो, कालच्या रंग नवेच्या भागात आपण तुळशीचे प्रास्ताविक, तुळशी रोपाचे वर्णन, तुळशीचे प्रकार, तुळस आणि दुर्वामधील फरक, तुळशीचे वृंदावन, तुळशीचे धार्मिक महत्व, वृंदावनाची घडवणूक, तुळशी विवाह वर्णन तसेच तुळशी व्रताची आख्यायिका इत्यादी गोष्टी ऐकल्या। आता आजच्या आपल्या या भागात आपण तुळशीचे आध्यात्मिक महात्म्य जाणून घेऊया। श्रोत्यांनो, पद्मपुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे महात्म्य भगवान शिवांनी स्वतःच्या मुखाने सांगितलेले आहे। ते अत्यंत श्रेष्ठ असून तुळस आणि तिची सेवा याचे महत्व त्यांनी वर्णिलेले आहे। त्यांनी सांगितलेले आहे की जो मनुष्य तुळशीची सेवा करतो तो खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो। तुळशीची पानं, फुलं, फळ, शाखा, मूळ इतकंच काय, तुळशीची माती सुद्धा पावन आहे। आपल्याला तुळशीचे महत्व भगवान शिव अनेक प्रकारे सांगतात, त्यातीलच काही गोष्टी आज आपण ऐकूया। भगवान शिव म्हणतात की ज्यांच्या घरात तुळशीची माळ आहे किंवा जो ही माळ धारण करतो तो सदैव वैकुंठाचा अधिपती होतो। त्याची पाप प्रवृत्ती हळूहळू कमी होते। पूर्वजन्मीचे संस्कार असल्याने जरा वेळ लागतो, पण तुळशी माळेने फायदा नक्कीच होतो। एखाद्याला मृत्यू आल्यास त्यावेळेस तुळशीची माळ त्याच्या गळ्यात असेल तर, किंवा तुळशीच्या काष्ठात त्याचे दहन झाले किंवा त्याच्या अंतिम संस्काराच्या वेळी तुळशीची एखादी काडी जरी मृत व्यक्तीच्या शरीराबरोबर दहन करताना ठेवली गेली तरीही तो पापमुक्त होतो। त्याची या जन्मातील सर्व पापे धुतली जातात। भगवंतासाठी अन्न शिजवत असताना जर तुळस असलेल्या बगीचात अन्न शिजवून देवाला नैवेद्य दाखवला तर तो नैवेद्य भगवंत सरळ स्वीकार करतात। आजकाल शहरात फ्लॅट संस्कृती असल्याने तुळस लावायला अंगण नसते, पण यालाही एक पर्याय आहे बरं का। गावाकडे घर असल्यास आपल्या त्या घरी कधीतरी चुलीवरती स्वयंपाक करावा आणि त्या चुलीत किंवा कोळशांमध्ये तुळशीचे एक काष्ठ ठेवून नैवेद्य करावा। तोही भगवंताला अत्यंत प्रिय होतो। भगवंतासाठी शिजवल्या गेलेल्या अन्नामध्ये तुळस कोणत्याही प्रकारे ठेवून नंतर नैवेद्य दाखवतात। तो नैवेद्य भगवंत तात्काळ स्वीकार करतात आणि त्यासाठी आपल्याकडे एक पद्धत आहे। नैवेद्य दाखवत असताना नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवावे, तसेच तुळशीपत्र हातात घेऊन मग पाणी फिरवून ते तुळशीपत्र परमेश्वराला अर्पण करावे। तोही नैवेद्य भगवंताला अर्पण होतो। तसेच अन्न शिजवत असताना अन्नामध्ये तुळशीपत्र टाकले तर सर्व प्रकारचे दोष दूर होतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण पद्म पुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे आध्यात्मिक महात्म्य जे भगवान शिवांनी स्वतःच्या मुखाने सांगितलेले आहे त्यातील काही गोष्टी ऐकल्या। त्यातीलच अजून काही महत्वपूर्ण बाबी आपण ऐकूया। मित्रांनो, तुळस भगवंताला अनेक प्रकारांतून प्रिय आहे। असे म्हणतात की तुळशीमध्ये स्वतःचा एक प्रकारचा सुगंध असतो, तोच सुगंध देवाच्याही शरीराला असतो। कृष्ण अवतार झाला त्यावेळी श्रीकृष्णाच्या शरीराला हा सुगंध होता। तुळशीच्या फुलांचा जो नीलवर्ण आहे तशीच श्रीकृष्णाच्या शरीराची कांती होती। याचे प्रमाण श्रीमद भागवत ग्रंथामध्ये मिळतं। तुळशीचा सुगंध देवाच्या शरीराला असतो, तोच सुगंध साधक ज्यावेळी समाधीच्या द्वारे किंवा अध्यात्माच्या द्वारे अधिक तरल होतात त्यावेळी

0: सुगंध ते अनुभवतात. श्रोत्यांनो, हरिचंदन हा शब्द आपण नेहमीच ऐकतो, परंतु त्याबद्दल आपल्याला माहिती नसते. तर आता आपण हरिचंदन म्हणजे नेमके काय ते ऐकूया. देवासाठी गंध उगाळत असताना चंदनाच्या जोडीने तुळशीचे काष्टही उगाळून त्याचे गंध तयार करतात, त्याला हरिचंदन असे म्हणतात. सर्वांगे हरिचंदन हा, श्रीकृष्णाला हे हरिचंदन अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या मुळाशी असलेली माती जे कुणी अंगाला लावतात आणि स्नान करतात त्यांना तीर्थस्थानाचे फळ प्राप्त होते. आपण जर सहस्त्रनाम म्हणत देवाला तुळस वाहिली तर त्याच्या पुण्याची गणना कोणालाही करता येणार नाही. संपूर्ण सहस्त्रनाम म्हणणे शक्य नसेल तेवढा वेळ आपल्याकडे नसेल किंवा आपल्याकडे तेवढ्या तुळशी उपलब्ध नसतील, तर संध्येतील 24 नावं घेत या नावांनी जरी देवाला तुळस वाहिली तरी ती त्याला प्रिय असते. श्रोत्यांना, तेवढेही उपलब्ध नसेल तर केवळ दशावताराची नावे घेऊन देवाला तुळस वाहावी. तेही शक्य नसेल तर तुळशीचे एक पान हातात घेऊन गुरुमंत्राचा पूर्णपणे मनोमन जप करून तुळशीचे पान देवावर किंवा गुरुपादुकांवर ठेवावे. हे सुद्धा देवाला अत्यंत प्रिय होते. मित्रांनो, केवळ तुळशी अर्चनानेच अंबरीश ऋषींनी भगवंताला कायमचे प्राप्त केले होते असा भागवतामध्ये दाखला आहे. ज्या ठिकाणी तुळशीचा बगीचा आहे त्या ठिकाणी बसून जर आपण गुरुमंत्राचा जप केला, गायत्रीचा जप केला किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर आपण दुःखमुक्त होतो. त्याचबरोबर जे कोणी भगवान शिवाच्या मंदिर परिसरात तुळस लावतात त्यांच्याबद्दल भगवान शिव असे म्हणतात की ते मला इतके प्रिय आहेत की त्या तुळशीला येणाऱ्या पानांच्या संख्येने तो मनुष्य वैकुंठामध्ये निवास करतो, असे अभिवचन स्वतः भगवंताने दिलेले आहे. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.
1: अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर, अंगणात तुळस तिला पाणी घाला भरपूर, अन कशाला जाता दूर आहे इथेच पण.

0: नमस्कार, आप नहीं कटा है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण पद्म पुराणामध्ये उत्तराखंडात तुळशीचे आध्यात्मिक महात्म्य जे भगवान शिवांनी स्वतःच्या मुखाने सांगितले आहे त्यातील सर्व गोष्टी ऐकल्या। आता अजून काही गोष्टी आपण ऐकूया। श्रोत्यांनो, अनेक प्रकारची पातके नष्ट करण्याचं सामर्थ्य तुळशीमध्ये आहे। म्हणूनच पूर्वीच्या काळी दररोज तुळशीची सेवा केली जायची। दारापुढे तुळशी वृंदावन असायचं। तुळशीजवळ रोज संध्याकाळी दिवा लावला, उदबत्ती लावून प्रदक्षिणा घालत असताना आपण तुळशीला एखादी गोष्ट सांगितली किंवा संकट निवारण्यासाठी प्रार्थना केली तर तिच्या कृपेने ते संकट लवकरात लवकर दूर होते, असाच आपल्या सर्वांचा अनुभव आहे। भगवान शिव सांगतात की पृथ्वीवर तुळशीसारखी दिव्य अशी कोणतीही गोष्ट नाही। आता आपण फ्लॅट संस्कृतीत राहतो, त्यावेळेला आपल्या जवळ तुळशी वृंदावन ठेवणे अवघड जाते। त्याऐवजी आपण जर आपल्या घरात एका कुंडीमध्ये जरी तुळस लावली आणि तिची नित्य सेवा केली तरीही आपल्याला पुण्याची प्राप्ती होते। तुळशीचे सर्वच भाग पुण्यकारक आहेत। रोज तुळशीला स्पर्श करून नमस्कार केला आणि तिचे तीर्थ घेतले तर अपमृत्यू देखील टळतो। मित्रांनो, आपण पूर्वजांना पिंडदान करत असताना जर त्यांच्या पिंडामध्ये तुळशीचे पान टाकले किंवा पिंडाचा भात शिजवत असताना तुळस टाकून तुळशी सहित भात शिजवला आणि त्याचे पिंड तयार केले तर नरकात गेलेले पितर सुद्धा तृप्त होतात, हे भगवान शिवांनी वचनच दिलेले आहे। तुळशीच्या मुळामध्ये ब्रह्मदेव आहे, पानामध्ये जनार्दन म्हणजेच विष्णू, तर मंजिरीमध्ये शंकर निवास करतात असे शास्त्रात वर्णन आहे। जो दुर्दैवाने अत्यंत दरिद्री आहे किंवा कर्जामध्ये आहे किंवा पिढ्यानपिढ्या दुःखयुक्त आहे अशा व्यक्तीने तुळशीची सेवा अवश्य करावी। श्रावणामध्ये जे कुणी तुळशीचे रोप लावतो त्याला अनेक प्रकारच्या दोषातून मुक्तता मिळते। तुळस श्रीकृष्णाची प्रीती प्राप्त करून देणारी असून अनेक प्रकारच्या दोषांतून मुक्त करणारी आहे। आपल्या घरी जर शाळेग्रामाची तुळशी अर्चनेने रोज सेवा होत असेल तर भगवान शिव असे सांगतात अशा व्यक्तीचे भाग्य मीही वर्णन करू शकणार नाही। काशीमध्ये दानधर्म करून गंगेमध्ये स्नान करून जे पुण्य मिळते त्याच्या 100 पट पुण्य केवळ शाळीग्राम सेवा करत असताना तुळस अर्चनेने होते असं साधं सोपं सरळ शास्त्र आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे। मंडळी, विज्ञानाची कास धरणे जरी आवश्यक असलं तरी या साध्या गोष्टी आपण लक्षात ठेवणे केव्हाही हितकर आहे आणि त्या आचरणात आणण्याचा प्रयत्नही करावा। एका वर्षाच्या अंतराने आपल्याला स्वतःमध्ये झालेला, आपल्या भाग्यामध्ये झालेला बदल अनुभवायला मिळेल यात शंका नसावी। हे भगवंतांनी सर्व जनांसाठी निर्माण केलेलं सुंदर रहस्य आहे बरं का। तर श्रोत्यांनो, हे तुळशी रहस्य देवी भागवतात, श्रीमद भागवतात आणि पद्म पुराणांमध्ये यथार्थपणे वर्णन केलेले आहे। त्यातीलच काही गोष्टी आज आपण ऐकल्या। हे मुळातून पाहणे अत्यंत आनंददायी आहे, नाही का। तर मंडळी, याबरोबरच आपण तुळस या रोपाबद्दलचे ऐकत असलेले आध्यात्मिक महात्म्य येथेच थांबवूया। आपल्याला तुळशीबद्दल अजूनही खूप काही जाणून घ्यायचे आहे पण आपण ते आपल्या रंग

कथेच्या पुढील भागात ऐकूया. या भागात इतकेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात तुळस हाच विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.